सुप्रभात श्रोते हो, FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948, 16 जून 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकला. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वात्सल्य यांना महत्त्व आलं. स्त्री शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण, नरबळी यासारख्या अनिष्ट प्रथा सुरू झाल्या. 14व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत युरोपमध्ये प्रबोधनाला सुरुवात झाली. ही चळवळ वाढतच गेली. या चळवळीने मध्ययुगातील अंधश्रद्धा आणि चर्चच्या बंधनातून मानवी बुद्धीला मुक्त केलं. राजा सांगतो किंवा धर्मगुरू सांगतो म्हणजे ते बरोबरच, या विचाराला या चळवळीनं छेद दिला. देव आणि धर्म यापेक्षा मानव हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. माणसाच्या क्षमता आणि बुद्धीवर विश्वास वाढला. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार डोळे झाकून न करता ती तर्काच्या कसोटीवर तपासून पाहिली गेली. गॅलिलिओ, न्यूटन यासारख्या शास्त्रज्ञांनी नवीन शोध लावले. पृथ्वी स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते हे सत्य सांगण्याचं धाडस गॅलिलिओनी केलं. न्यूटनने झाडावरचं फळ खालीच का पडतं हा प्रश्न विचारला. तर्कबुद्धी आणि प्रयोग यांना महत्त्व आलं. प्रबोधन काळात प्रथमच मानवी भावभावनांना चित्रकला, शिल्पकला यात स्थान मिळालं. मोनालिसासारखी अजरामर कलाकृती तयार झाली. आतापर्यंत धर्मगुरू किंवा राजा सांगेल त्याच विषयांना चित्रकलेत, शिल्पकलेत स्थान होतं. आता कलाकाराच्या स्वतंत्र प्रतिभेला स्थान मिळालं. बुद्धिप्रामाण्याचा हा विचार भारतातही आला. जुन्या रूढी परंपरांना विरोध होऊ लागला. बुद्धीला जे पटेल तेच योग्य हा विचार आला. 19व्या शतकातील बुद्धिप्रामाण्याला महत्त्व देणारे आगरकर म्हणतात, प्रत्येक विचार डोळसपणे तपासून बघा, बुद्धीला पटला तरच स्वीकारा. बालविवाह, केशवपन, मूर्तीपूजा, कर्मकांड यांना त्यांनी विरोध केला. आजच्या आधुनिक युगात विविध समाज माध्यमांवर अनेक बातम्या येतात, त्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिल्या पाहिजेत.
1: अमृतधारा कार्यक्रमात बुद्धी प्रामाण्य याविषयी विद्या बर्दापूरकर यांचे विचार आपण ऐकले. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदानं सामोरं जायला हवं, कारण आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. आणि मौल्यवान असूनही परमेश्वरानं आपल्याला ती विनामूल्य दिली आहे, मग त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानायलाच हवे. चला तर मग ईश्वराचं स्मरण करूया भक्तिसंगीताच्या माध्यमातून.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. श्रोते स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली यशवंत देव यांची भक्तिरचना, संगीतकार यशवंत देव.

श्रोतेहो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीतकार मधुकर पाठक.

ही भक्ती रचना आपण ऐकली स्वर होता वाणी जयराम यांचा. श्रोते सरांजली कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुकुंद गद्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेली विंदा करंदीकर यांची देशभक्तीपर रचना, संगीतकार व्ही एन सोमपूरकर.

0: मुकुंद गद्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेली विंदा करंदीकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीत होतं व्ही एन सोमपूरकर यांचं. श्रोते हो, स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार, व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 6:40 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. तत्पूर्वी
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, पीक लागवडीच्या कालावधीत दर्जेदार बियाण्याची उपलब्धता कमी असते. निरोगी हळदीच्या कंदांपासून रोपांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान हे सध्या प्रोट्रे तंत्रज्ञानामार्फत उपलब्ध होत आहे. निरोगी रोपे लागवडीसाठी उपलब्ध झाल्याने रोगराई खूप कमी प्रमाणात येते व त्यापासून चांगले उत्पादनही मिळते. यात प्रामुख्याने प्लास्टिक प्रोट्रेचा वापर केला जातो, ज्यात प्रामुख्याने 72, 98, 104 असे कप्पे असतात. या लागवडीतून चांगले यशही मिळते. शेतकरी बंधूंनो, यासाठी प्रामुख्याने चांगले वाढलेले निरोगी कंद निवडावे लागते. नंतर त्यांना प्रामुख्याने FIR अर्थातच फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम म्हणजेच बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक फर्टिलायझर अर्थात रायझोबियमचा वापर करावा लागतो. यात पहिल्यांदा रासायनिक कंद प्रक्रिया करावी लागते. त्यामध्ये कार्बनडायझिम 2 ग्रॅम प्रति लिटर अधिक मोनोक्रोटोफास 1.5 मिली प्रति लिटर प्रमाणे द्रावण करून त्यात कंद बुडवावी लागतात. आणि नंतर जे काही कंद आहेत ते आपल्याला सुकवावे लागतात आणि त्यांपासून एक एक कळ्या कट कराव्या लागतात. त्यानंतर या कळ्या अर्थात डोळे कोकोपीटने झाकून टाकावी लागतात. त्यावर ह्युमिक ॲसिड 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी लागते. शेतकरी बंधूंनो, जर सुडोमोनास फ्लोरोसन्स उपलब्ध असेल तर या अंकुरलेल्या एक एक डोळे अर्थात एक एक कळ्या हे 100 ग्रॅम कोकोपीट मध्ये 1 ग्रॅम सुडोमोनास फ्लोरोसन्स असे मिश्रण करून एका ट्रेमध्ये ठेवावे लागते आणि त्यांना 7 दिवसासाठी पॉलिथिन शीटने झाकावी लागते. शेतकरी बंधूंनो, जर कोकोपीट सोबत गांडूळ खत उपलब्ध असेल तर 75:25 या प्रमाणात ते मिक्स करावे लागते. कप भरण्यासाठी पीट मॉसचाही वापर केल्यास अतिशय उत्तम. नंतर हे सर्व पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे लागते. अंकुर फुटल्यानंतर पॉलिथिन शीट काढून 50% सावलीत ठेवावी व पान उगवल्यानंतर त्यावर परत एकदा ह्युमिक ॲसिडची फवारणी करावी लागते. शेतकरी बंधूंनो, यात काळजीपूर्वक 5 मिली प्रति लिटर याप्रमाणेच फवारणी करावी. या प्रोट्रेजसाठी सिंचन करण्यासाठी झारीचा वापर केला तर अतिशय उत्तम. आणि अशा प्रकारे पूर्वतयारी झाले तर 30-35 दिवसात हळदीची रोपे लागवड करण्यासाठी तयार होतात.

नंतर या रोपांची पाने व उंचीप्रमाणे निवड करून त्याची प्रतवारी करून आपण रोप लागवडीसाठी एकसारखी रोपे मिळवू शकतो. प्रोट्रे तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत, त्यात सर्वप्रथम आहे शेतकरी बंधूंनो एकसारखी उगवण आणि जुमदार वाढ. पारंपरिक पद्धतीत काय होतं की कंद उशिरा उगवतात आणि काही कुजतात, पण या तंत्रज्ञानाने जर सर्व रोपे एकाच वेळी आणि एकसारखीच वाढतात, ज्यामुळे शेतात कुठेही नांग्या पडत नाहीत. रोपांच्या लागवडीपासून शुद्ध व दर्जेदार बिने मिळते. जो सध्याचा पावसाचा लहरीपणा आहे त्यावर पण शेतकरी बंधूंनो मात करता येईल. मान्सून जरी लांबला किंवा सुरुवातीला

ज्यामुळे शेतात कुठेही नांग्या पडत नाहीत. रोपांच्या लागवडीपासून शुद्ध व दर्जेदार बिने मिळते. जो सध्याचा पावसाचा लहरीपणा आहे त्यावर पण शेतकरी बंधूंनो मात करता येईल. मान्सून जरी लांबला किंवा सुरुवातीला जास्त पाऊस जरी झाला तरी शेडनेटमध्ये रोपे सुरक्षित ठेवता येतात. पाऊस स्थिरावल्यावर लगेच ती रोपे शेतात लावता येतात, ज्यामुळे वेळेची पण बचत होते. शेतकरी बंधूंनो, सध्याचं जर अल्निनोची पार्श्वभूमी बघता आणि बदलते लहरी वातावरण बघता, ही प्रोट्रे टेक्नॉलॉजी अर्थात प्रोट्रे तंत्रज्ञान हळद रोप लागवडीसाठी अतिशय महत्त्वाची आहे हे मला सांगावेसे वाटते.

0: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा या प्रायोजित कार्यक्रमात ब्लिफरोप्लास्टी डोळ्यांच्या पापण्यांची शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर राम चिलगर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत भाग 3.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल्द्रियो क्लिनिक.
2: नमस्कार श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपण ब्लिफेरोप्लास्टी या कॉस्मेटिक सर्जरीच्या नवीन विषयावर बोलणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आज आहेत प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर राम चिलगर सर. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. ही ब्लिफेरोप्लास्टी सर्वांनाच करता येते की?
3: अतिशय चांगला प्रश्न आहे. ही शस्त्रक्रिया सर्वांनाच करण्याची इच्छा असते, परंतु आपण सर्वांमध्येच तर नक्कीच नाही करत. ज्या रुग्णांना काही आजार असतात, जसे की त्यांना दृष्टीचे काही आजार असतील, त्याचबरोबर डोळ्यांचे काही गंभीर आजार असतील, त्या रुग्णांना आपण करत नाहीत. त्याचबरोबर काही रुग्णांमध्ये अनकंट्रोल डायबिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशर खूप जास्त आहे, काहींना अनस्थेशियाच्या दृष्टीनं खूप जास्त रिस्क आहे, जेणेकरून की ती रिस्क ही त्यांना चांगलं दिसण्यापेक्षाही त्यांच्या स्वास्थ्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी चांगली नाही, तर त्या रुग्णांमध्ये आपण ह्या शस्त्रक्रिया टाळतो. म्हणजे थोडक्यात, ज्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटीज म्हणजे असोसिएटेड डिसीजेस किंवा असोसिएटेड असणारे जे काही आजार आहेत ते जास्त धोकादायक असतील, तर नक्की आपण या शस्त्रक्रिया शक्यतो टाळतो.
2: डॉक्टर, ही ब्लिफेरोप्लास्टी कॉस्मेटिक आहे की नेमकी मेडिकल शस्त्रक्रिया आहे, याबद्दल आपण काय सांगा?
3: चांगला प्रश्न आहे. ही शस्त्रक्रिया दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला येते. म्हणजे कॉस्मेटिक म्हटलं तर ज्या रुग्णांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, कारण की वार्धक्याची लक्षणं त्यांच्या डोळ्या अवतीभोवती दिसत आहेत, त्या रुग्णांसाठी ही कॉस्मेटिक सर्जरी आहे. परंतु जे रुग्ण वय 60-70 क्रॉस केलेलं आहे ज्यांनी, आणि त्यांच्यामध्ये आता त्वचा जी काही सेल झाली वरची डोळ्याची, तर ती त्वचा त्यांना इतकी खाली आलेली आहे की त्यांना बघतानाही ते डोळ्याच्या आड तो पडदा येत आहे त्वचेचा. त्यांच्यामध्ये याला कॉस्मेटिक सर्जरी नाही म्हणता येणार, ती फंक्शनल म्हणजे त्यांचं दृष्टी त्यांना चांगली दिसावी म्हणून तो एक्स्ट्रा स्किन आपण काढतोय. म्हणून त्या रुग्णांमध्ये आपण याला फंक्शनल किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह ब्लिफेरोप्लास्टी म्हणतो, ती कॉस्मेटिक मध्ये येत नाही.
2: अच्छा, आता ह्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे?
3: रुग्णांनी या शस्त्रक्रियेनंतर जेव्हा आपण पहिले 48 तासांमध्ये सूज जास्त असते, तर त्या काळात त्या ठिकाणी हात लावणं शक्यतो टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आईस पॅक म्हणजे बर्फानं त्या ठिकाणी शेकलं तर आणखी त्याचा चांगला फायदा होतो, जेणेकरून की आपला सूज खूप कंट्रोलमध्ये राहते. त्याचबरोबर आपण ज्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे त्या कुशीवर झोपणं शक्यतो टाळलं पाहिजे. सूर्याचे 2-3 दिवस शक्यतो सरळ झोपावं. त्या काळामध्ये डायरेक्टली आपण सूर्यप्रकाशामध्ये उघड्या डोळ्यांनी जाऊ नये. सुरुवातीच्या 48 ते 72 तासांमध्ये शक्यतो सनस्क्रीन चेहऱ्याला वापरा आजूबाजूला, कारण त्या ठिकाणी रक्त साकळल्यासारखं दिसतं, त्यामुळे त्याचाही फायदा होतो. सनग्लासेस वापरावेत सुरुवातीच्या काळामध्ये. आणि आपलं जे काही स्क्रीन टाईम आहे, म्हणजे तुम्ही मोबाईल बघणे किंवा स्क्रीनवर बघणे, कॉम्प्युटर वगैरे लॅपटॉप्सवर काम करणे, हे पण सुरुवातीच्या 48 ते 72 तासापर्यंत थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचं जे काही रुटीन आहे ते तुम्ही परत फॉलो करू शकता पुढच्या 4-5 दिवशी नंतर. तर अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर मग तुमचा शस्त्रक्रियेचा अनुभवही चांगला असतो आणि रिझल्टही चांगले येतात त्यामध्ये.
2: डॉक्टर, सर्जरी झाल्यानंतर रुग्णाला वेळोवेळी आपल्या मार्गदर्शनाची गरज आवश्यक असते ना?
3: हो, गरज तर आवश्यक असतेच. म्हणजे आपण शस्त्रक्रिया केल्यानंतर आपण त्या दिवशीच रुग्णाला डिस्चार्ज करतो आणि नंतर त्यांना सांगितल्याप्रमाणे 48 तासापर्यंत सूज असल्यामुळे त्या काळात त्यांना काही त्रास झाला तर ते नक्कीच आपल्याला फोन करू शकतात किंवा

0: हॉस्पिटलला येऊन दाखवू शकतात. पाचव्या दिवशी आपण कट आहेत त्या ठिकाणी आपण मधूनच टाके घेतले असतात, परंतु काही टाके वरती असतात त्वचेवरती, तर ते पाचव्या दिवशी आपण काढून टाकतो. त्यासाठी त्यांना परत पाचव्या दिवशी आपण आपल्या रुग्णालयामध्ये बोलवतो, त्यांचे टाके काढून घेतो आणि त्यानंतर परत त्यांना एक 7 दिवसानंतर परत आपण बोलवतो, जेणेकरून की आपण बघतो त्या ठिकाणी काही स्कार व्यवस्थित आहे का किंवा दुसरं काही सूज वगैरे आहे का, आणि जर सर्व काही ठीक असेल तर मग त्यांना डायरेक्टली आपण 1-3 महिन्याच्या फॉलोअपने बोलवतो.
1: डॉक्टर, ब्लेफेरोप्लास्टी नंतर खरंच नैसर्गिक लुक येतो का?
0: मॅडम, नक्कीच नैसर्गिक लुक येतो रुग्णांना, आणि बऱ्याच वेळेस त्यांनी कल्पना केलेली नसते पण त्यांच्या अपेक्षेपेक्षाही चांगले लुक्स येतात जर तुम्ही खरंच प्रॉपर प्लॅनिंग केलं तर. म्हणजे आम्ही ह्या शस्त्रक्रिया मागच्या 20 वर्षापासून करतो, सुरुवातीला मुंबईला असताना त्या ठिकाणी केले आहेत, इथे आल्यानंतर पण त्या करत आहेत. तसा ट्रेंड आपल्या संभाजीनगर मध्ये या शस्त्रक्रियांचा कमी आहे, कारण लोकांमध्ये याची जास्त माहितीच नाहीये, त्यामुळेच हा विषय निवडलेला आहे. तर या शस्त्रक्रिया अतिशय तुमच्या चेहऱ्याच्या जे काही सुंदरता आहे, तर डोळ्यांची सुंदरता खूप महत्वाची चेहऱ्याच्या सुंदरतेमध्ये, आणि जर तुम्ही ह्या योग्य वयामध्ये केली म्हणजे 35-40 नंतर जर तुम्हाला हे दिसत असेल, म्हणजे असे जर तुम्हाला लक्षण दिसत असेल वार्धक्याची, तर ही शस्त्रक्रिया केली तर तुमचं एक तर लुकही खूप छान होतं, त्याचबरोबर याचे स्कार दिसत नाहीत अगोदर सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे कुणाला लक्षातच येत नाही की नेमकी शस्त्रक्रिया झाली की नाही. हा नक्कीच डॉक्टरचा एक्सपिरियन्स आणि त्यांचं प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. जर परफेक्ट प्लॅनिंग झालं, परफेक्ट एक्झिक्युशन झालं, तर मी सांगतो की तुमचं वय नक्कीच 5 ते 10 वर्षांनी तरी कमी दिसायला लागते याच्यामध्ये, आणि चेहऱ्याची सुंदरता खूपच इम्प्रूव्हमेंट होऊन जाते त्याच्यामध्ये.
1: अच्छा श्रोतेहो, आज आपण नक्कीच नवीन विषय ब्लेफेरोप्लास्टी या कॉस्मेटिक सर्जरी विषयी अतिशय उपयुक्त माहिती आज डॉक्टर राम चिलगर सरांनी आपल्याला दिली आहे. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद श्रोतेहो.
2: एल्द्रियो क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट, तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आज संपर्क करा एल्द्रियो क्लिनिक. कॉल 74 47 33 94 44. एल्द्रियो क्लिनिक.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आपण ऐकला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
5: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, शेत, शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे

0: झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई पुणे सारख्या शहरामधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे, ते श्रोतेहो भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता 6:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोते हो, इंद्रधनू हा कार्यक्रम 7:40 मिनिटांनी आपण पुन्हा ऐकू शकाल आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात विदर्भ वगळता इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात. येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान विधिमंडळाचं मुंबईत पावसाळी अधिवेशन. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्यात विदर्भ वगळता इतर सर्व भागातल्या शाळा कालपासून सुरू झाल्या. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच विद्यार्थ्यांचं शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या शाळेतल्या 4थीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना डिजिटल शिक्षणाचं महत्त्व मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत. जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतल्या आता जे डिजिटल लॅब आहे त्यापैकी प्रत्येकाने या डिजिटल लॅबमध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबईतल्या भायखळा इथल्या महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांनी नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. दरम्यान शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथात

0: विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. जालना इथं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक सजावटीसह रांगोळी, फुगे आणि स्वागत कमानी उभारून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेशांचं वितरणही यावेळी करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप, पालक मेळावा, सेल्फी पॉईंट या उपक्रमांसोबतच नवीन विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांना ओवाळून पेढे आणि फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड तालुक्यातल्या मरळक इथं तर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विष्णुपुरी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी अर्धापूर तालुक्यातल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं. लातूर जिल्ह्यात काटगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा झाला. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. याअंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना देण्याची पहिले पाऊल ही अभिनव संकल्पनाही राबवण्यात आली. उदगीर तालुक्यातल्या चोंडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून तसंच विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊन स्वागत करण्यात आलं. राज्यभरात इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेत आतापर्यंत एकूण 23,76,449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी 5,97,852 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतल्या दुसऱ्या नियमित फेरीकरता सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत 1,32,547 विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात 17,533 तर लातूर विभागात 8,972 प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक काल पार पडली. जिल्ह्यात 10वीचे 2,928 विद्यार्थी 14 केंद्रांवर तर 12वीचे 2,891 विद्यार्थी 10 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. 10वीची परीक्षा 30 जून पर्यंत तर 12वीची परीक्षा 8 जुलै पर्यंत चालणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या 3 आठवड्याच्या अधिवेशन काळात अनेक महत्वाच्या विधेयकांसह महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एसटीच्या सामान्य बससेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम राहणार आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या भाडेवाढीची मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिलपासून हंगामी भाडेवाढ लागू केली होती. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ कालपासून सुरू झाला. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातले 202 चित्रपट दाखवले जात आहेत. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त दिल्ली इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2,500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ते म्हणाले,
1: इस वर्ष देशभर में 100 प्रतिष्ठित एवं आइकॉनिक स्थलों पर IDY 2026 के विशेष आयोजन किए जा रहे हैं. यह पहले

0: भारत की सांस्कृतिक विरासत, ऐतिहासिक धरोहरों और योग परंपरा को एक साथ जोड़ते हुए योग को एक व्यापक राष्ट्रीय उत्सव का स्वरूप प्रदान करेगी।
1: जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे। या निमित्ताने दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत। योग अभ्यासक विद्या ताकसांडे यांनी दिलेली अर्ध हलासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ।
2: अर्ध हलासन, अल्सर, हर्निया, पाठीचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये। पाठीवर सरळ झोपा, दोन्ही हात शरीरासोबत तळवे जमिनीवर, दोन्ही पाय जोडून घ्या, श्वास भरत भरत गुडघे न मोडता दोन्ही पाय वरती उचला, दोन्ही पायाच्या मध्ये 90 डिग्री कोण बनवा, 10 सामान्य श्वासासोबत थांबा, श्वास सोडत सोडत हळूहळू दोन्ही पाय पृथ्वीवर ठेवा। याचे लाभ आहेत, पोट आणि मांड्याची चरबी कमी होते, पाचन सुदृढ बनते, ओटीपोटाचे स्नायू सक्रिय बनतात आणि वजन कमी होण्यास हे आसन उपयुक्त आहे।
1: नांदेड शहरातल्या डॉक्टर लेन भागात तोष्णीवाल औषधी दुकानावर काल अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं देणं, विक्री केलेल्या औषधांचं बिल न देणं तसंच मुदतबाह्य औषधाची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। हवामान, येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या 4 विभागांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। राज्यात विदर्भ वगळता इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात, शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत, येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान विधिमंडळाचं मुंबईत पावसाळी अधिवेशन आणि उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
3: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. 8:40 9:20 10:30 आणि दुपारी 2 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते, आज सकाळी 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त योग संवाद या कार्यक्रमात भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान याविषयी योग शिक्षक संकेत गवळी यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 गीतगुंजन. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर तसंच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग याविषयी वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि 1:05 गीतबहार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते, सायंकाळी 5:30 युववाणी, 6:30 अमृत कलश कार्यक्रमात ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी याविषयी मोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद सादर करते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. आणि 7:15 वृत्तविशेष हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित करू. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:00 नादब्रह्म आणि 10:30 नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोत्या, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

12 दिनांक 17 जून आणि उद्याच्या सहसंवाद कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केले आहे लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांना. विषय स्टँडअप कॉमेडी आणि झेंजी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची

0: महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही

0: एवढे आत्मसात करीत नाही तर त्यांना काय सांगाल?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्त्वाची आहे. त्यातलं त्यात महत्त्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाची लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्त्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारच्या किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून, वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला, संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण, हेही महत्त्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये लहान मुलं, जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये

0: कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्या वेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पांतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि ह्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसंच काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामधले

0: चुकत आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का? ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्त्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 7:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. इंद्रधनू या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, इंद्रधनु कार्यक्रमात आता ऐकूया श्रीनिवास कळे यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत जिव्हाळा. या चित्रपटासाठी हे गीत गायले आशा भोसले यांनी.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

सून असावी अशी या चित्रपटासाठी सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं, रजिया पारकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं नंदू चौथे आणि उदय कामत यांचं. श्रोते, इंद्रधनू कार्यक्रमात शेवटी ऐकूया शांताराम.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD Vance यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा

अप्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेनबरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

0: कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश ओडिशा पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:40 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विष्णुदेवा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं अंजान यांचं गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद आणि चित्रपट आई मिलन की रात.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार, व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आनंद भिलिन यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत जंगल लव्ह. या चित्रपटासाठी हे गीत गायले अनुराधा पौडवाल आणि मनोहर उदास यांनी.

0: 10 جولائی ممبئی میں ایس ٹی کارپوریشن کا گرمیوں کے موسم کا اضافی 10% کرایہ مزید ایک مہینہ قائم رکھنے کا فیصلہ اور 19واں بین الاقوامی فلم فیسٹیول کا آغاز، اس کے ساتھ ہی علاقائی خبریں ختم ہوئیں۔ اس کے بعد ہمارے مرکز کا اگلا مراٹھی بلٹن صبح 11 بجے نشر ہوگا۔
1: FM 101.7 मेगा हर्ट्स वर आकाशवाणी जे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते 9:10 आणि 15 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त योग संवाद। या कार्यक्रमात भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान याविषयी योग शिक्षक संकेत गवळी यांची मुलाखत।
2: नमस्कार श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संवाद या मालेत आपणा सर्वांचं स्वागत करते। मी लीना पांडे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत योग शिक्षक संकेत गवळी। आणि आजचा आपला विषय आहे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग व ध्यान। संकेत गवळी सर, मी आकाशवाणीतर्फे तुमचं स्वागत करते। नमस्कार।
3: धन्यवाद
2: सर। मानसिक आरोग्य आणि योग यांचा परस्पर संबंध कसा आहे?
3: जसं की आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की योग म्हणजे केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे आणि योग हे मनाचं आरोग्य उत्तम राखण्याचं अतिशय प्रभावी असं माध्यम आहे। योगाभ्यास केल्यामुळे तणाव नियंत्रित राहतो, चिंता कमी होते, उत्तम झोप लागते, मानसिक शांती लाभते आणि उत्तम मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी योगाभ्यास हा अतिशय उपयोगी मिळतो। तणाव कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम उपयोगी पडतात। विविध प्रकारची योगासनं केल्यामुळे शरीराची लवचिकता आणि शरीराचं आरोग्य चांगलं राहते। चिंता व नैराश्य कमी करण्यासाठी म्हणून गत्यात्मक आसने असतात। आसनांचे वेगवेगळे प्रकार असतात, काही आसनं स्थिर असतात आणि काही आसनांमध्ये सतत हालचाली करायची असतात। जर हालचाली करणारी आसनं जर आपण केली तर चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत मिळते, आपली एकाग्रता वाढता येऊ शकते, स्मरणशक्ती टिकून ठेवता येऊ शकते। त्यासाठी म्हणून धारणा, ध्यान आणि त्राटक नावाची एक सोपी अशी क्रिया असते ज्यामध्ये एखाद्या ज्योतीवर किंवा एखाद्या बिंदूवर आपल्याला एकटक बघायचं असतं, त्यामुळे एकाग्रता वाढेस मदत मिळते। मानसिक थकवा येत असतो, मानसिक थकवा कमी करण्यासाठी म्हणून योग निद्रा हे अतिशय प्रभावी असं माध्यम आहे। शवासनामध्ये मानसिक सूचना दिल्या जात असतात, त्याच्यामध्ये शरीर शिथिलीकरण, संकल्पशक्तीचा विकास आणि व्हिज्युलायझेशन दिलं जातं, ज्यामुळे मानसिक आरोग्य थकवा कमी करण्याला आपल्याला मदत मिळते।
2: मग ताणतणाव आणि चिंतेवर योग कशा प्रकारे मदत करतो?
3: मुळात योगाची रचना याचसाठी झालेली आहे की मन नियंत्रण किंवा मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून। योगाभ्यासाचा मज्जासंस्थेवर खूप सकारात्मक परिणाम होत असतो। प्रत्येक व्यक्तीमध्ये फाईट किंवा फ्लाईट अशी एक यंत्रणा कार्यरत असते। ती जी यंत्रणा आहे ती तणावपूर्ण प्रतिक्रियेमध्ये शांत राहण्यास योगाभ्यासामुळे मदत मिळते। विविध प्रकारचे प्राणायाम असतात, त्यामध्ये महत्त्वाचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम, जो की शारीरिक आणि मानसिक संतुलन राखायला मदत मिळते। दुसरा एक प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम, ज्यामुळे आपल्या मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो। योगाभ्यासामध्ये विविध प्रकारचा मंत्रांचा जप असतो, प्रार्थना म्हटल्या जातात, ओंकार जप असतो, यामुळे आपलं मन स्थिर व्हायला आणि शांत व्हायला मदत मिळते। जसं की मी सूक्ष्म व्यायामाचा उल्लेख केला तर वृद्ध लोकांसाठी सूक्ष्म व्यायाम हे अतिशय उपयुक्त ठरतात। सूक्ष्म व्यायाम केल्यामुळे अतिविचार म्हणा किंवा चिंतायुक्त विचार किंवा भीतीयुक्त विचार हे कमी व्हायला मदत मिळतात। योगामध्ये योग निद्रा नावाचं एक प्रभावी माध्यम आहे जे की ताणतणाव आणि चिंतेवर अतिशय प्रभावी असं ठरतं। मानसिक थकवा कमी करण्यासाठी, त्याचबरोबर शरीर शिथिलीकरण करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी म्हणून योग निद्रा अतिशय प्रभावी ठरते। तर ताणतणाव आणि चिंतेवर या प्रकारे योग आपल्याला मदत करू शकतो।
2: मानसिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी ध्यानाचं महत्त्व कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल सर?
3: पतंजली योग सूत्रामध्ये

0: 8 अंग सांगितली आहेत, त्यामध्ये ध्यान हे देखील एक अंग आहे. पण त्या ध्यानाच्या आधी धारणा नावाचं एक अंग आहे, आणि धारणेचा अभ्यास करता करता ध्यानाचा अभ्यास चांगला व्हायला मदत मिळते. म्हणून धारणा आणि ध्यान या दोन्हींचा अभ्यास करावा. ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे तणाव कमी होते, चिंता कमी होते, एकाग्रता वाढीस लागते. जसं जसं वय वाढत जातं तसं विस्मरण व्हायला लागतं, तर विस्मरण कमी होण्यासाठी म्हणून देखील ध्यान आपल्याला उपयोगी पडू शकतं. आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणून ध्यानाचा खूप आपल्याला उपयोग होऊ शकतो. भावनिक संतुलन बिघडायला लागतं, एकाकीपणा वाढतो. भावनिक संतुलन राखण्यासाठी देखील आपल्याला ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. ठराविक वयानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या विविध ग्रंथी असतात त्यामधनं जे हार्मोन सिक्रेट होत असतं त्यामध्ये असंतुलितपणा वाढीस लागतो. तर हार्मोनल इम्बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी किंवा ते नियंत्रित किंवा ते संतुलित राखण्यासाठी देखील ध्यानाचा उपयोग होतो. मन शांत करून स्वजागरूकता वाढवण्यासाठी, सजगता विकसित करण्यासाठी म्हणून ध्यानाचा आपल्याला खूप उपयोग पडतो. आणि या ध्यानामुळे एकूणच आपलं मानसिक आरोग्य चांगलं राखायस आपल्याला मदत मिळते.
1: मग भावनिक संतुलनासाठी आता तुम्ही सांगितलंच आहे, मग यासाठी कोणत्या योग पद्धती उपयुक्त आहेत?
0: योगाच्या विविध पद्धती असतात, विविध अंग असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आसनं. पण आसनं करण्यापूर्वी योगाभ्यासामध्ये शरीर शुद्धीकरणाच्या काही विशिष्ट प्रकारच्या क्रिया सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये षटकर्म नावाचे 6 क्रिया सांगितले आहेत. जलनेती आणि त्राटक या ज्या 2 शुद्धिक्रिया आहेत त्या भावनिक संतुलन राखण्यासाठी आपल्याला अतिशय उपयोगी ठरतात. सोपी सोपी आसनं उपयोगी ठरतात, ज्यामध्ये सूक्ष्म व्यायाम आहे, ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, कटीचक्रासन आहे, मकरासन आहे, किंवा इतर सोपी आसनं. भावनिक संतुलनासाठी प्राणायाम देखील अतिशय प्रभावी ठरतो. नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकारी प्राणायाम हे प्राणायामाचे जे प्रकार आहेत त्यामुळे आपलं भावनिक संतुलन राखता येऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त धारणेचा अभ्यास करता येऊ शकतो, ध्यानाचा अभ्यास करता येऊ शकतो, योगनिद्रेचा अभ्यास करता येऊ शकतो. विविध मंत्र असतात, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, ओंकार जप, आणि या व्यतिरिक्त शिथिलीकरणाचा देखील अभ्यास करता येऊ शकतो. अशा सगळ्या विविध योग क्रियांचा अभ्यास केला तर भावनिक संतुलन राखण्यासाठी आपल्याला उपयोगी होतं, मदत मिळते.
1: मग दैनंदिन जीवनात ध्यानाची सुरुवात कशा प्रकारे करावी?
0: दैनंदिन जीवनात ध्यानाची सुरुवात करताना सुरुवातीला केवळ 5 ते 10 मिनिट ध्यानाने सुरुवात करावी. सुरुवातीला एकदम अति जास्त वेळ ध्यान करायसाठी प्रयत्न करू नये. एक योग्य आसन निवडावं, शक्यतो खाली बसावं. खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसलं तरी चालतं, पण आपला पाठीचा कणा सरळ असावा, ताठ बसावं. ध्यानाचा अभ्यास करताना एक निश्चित वेळ ठरवावी, त्याच वेळेस नियमितपणे ध्यान करावं. ध्यानाचा अभ्यास करताना एक विशिष्ट प्रकारची जागा निवडावी, जेणेकरून आपल्याला इतर लोकांचा आणि आपल्याला आपला इतर लोकांना त्रास होणार नाही. प्रत्येक आठवड्याला ठराविक ध्यानाचा वेळ वाढवत जावा. तुम्ही ठरवून घ्या, 5 मिनिट म्हणा किंवा 10 मिनिट, असं दर आठवड्याला 5 मिनिट 10 मिनिट थोडा थोडा वेळ वाढून ध्यानाचा अभ्यास पक्का करत जावा. सर्वात सोपी पद्धत म्हणजे ध्यान करत असताना श्वासावर लक्ष केंद्रित करावं. श्वासावर लक्ष केंद्रित करणं त्या मानाने सोपं जातं. ओंकार जप करावा, भ्रामरी प्राणायाम करावा. सुरुवातीला ध्यानाचा अभ्यास करताना गायडेड मेडिटेशन असतं, म्हणजे एखादी व्यक्ती कॉमेंट्री करतो आणि त्यानुसार आपल्याला ध्यानाचा अभ्यास करता येतो. असं जर केलं तर ध्यान लागायला किंवा ध्यान करायला सोपं जातं. ध्यान करत असताना सातत्य ठेवावं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये जे काही विचार येतात त्या विचारांचा स्वीकार करावा, जोर जबरदस्ती करू नये. ध्यान करत असताना ध्यानाची प्रक्रिया जी आहे ती सतत चालणारी आणि अतिशय सावकाश होणारी असते, त्यामुळे पेशन्स ठेवून ध्यानाचा अभ्यास करावा.
1: अगदी, खूप छान सर. श्रोते हो, आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण, चिंता आणि भावनिक अस्थिरता या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग हा केवळ व्यायाम नसून मनाला शांतता, स्थैर्य आणि सकारात्मकता देणारा प्रभावी मार्ग आहे. तसंच नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळं मन एकाग्र होतं, तणाव कमी होतो आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. निरोगी मन हेच निरोगी जीवनाचं खरं रहस्य आहे. त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून मानसिक आणि भावनिक आरोग्य जपूया. हाच आजचा सकारात्मक संदेश होता. आणि संकेत गवळी सर, भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान या विषयावर तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी इतकी उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त योग संवाद या कार्यक्रमात भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान याविषयी योग शिक्षक संकेत गवळी यांची मुलाखत आपण ऐकली. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:20 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, भारतीय सिनेसृष्टीतील एक असे गायक आणि संगीतकार ज्यांनी आपल्या आवाजाच्या जादूनं बंगाली आणि हिंदी दोन्ही भाषेतल्या संगीतप्रेमींचं मन जिंकलं आणि अनेक सदाबहार गीतांचा नजराणा आपल्याला भेट दिला, ते म्हणजे गायक संगीतकार हेमंत कुमार यांची आज जयंती. ऐकूया त्यांनी गायलेली काही हिंदी चित्रपट गीतं.
3: Mm-hmm.

0: एकदा आपण ऐकलं, संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शकील बदायुनी यांची गीतरचना, चित्रपट 20 साल बाद, गायक आणि संगीतकार हेमंत कुमार.
1: जरा नजरों से कह दो जी.

पतिता या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं पी एल संतोषी यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट पोस्ट बॉक्स 999.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 9:35 वाजून उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली

0: 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 10:20 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991

0: 267 89 91 1800 267 7991. आमची वेबसाईट www.anurupviwah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकला. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. श्रोते आता 10:05 आणि 47 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया असला नवरा नको गबाई या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतकार राम कदम.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रोतेहो, गीतगुंजन कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार N. दत्ता.

धाकटी बहीण या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो गीतगुंजन कार्यक्रमात शेवटी ऐकूया. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत स्वर मन्नाडे यांचा आणि चित्रपट दाम करी काम.

0: श्रोतेहो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 10:25 आणि 17 सेकंद झाली आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: काय झालंय काय तुला?
2: दिवसेंदिवस वाळत चाललीयस. अगं हाडांचा सांगाडाच दिसतोय नुसता.
1: काय झालंय काय हिला? काहीच बोलत नाही.
2: नैराश्यानं ग्रासलंय की आणखी काही?
3: खटकणारा शब्द आणि नकोसा स्पर्श जीवन उद्ध्वस्त करू शकतो. उमलत्या कळ्यांवरील अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे. जागरूक राहूया, अन्याय रोखूया.
4: मनातलं बिंधास्त बोला. चाइल्ड हेल्पलाइन आहे मदतीला. डायल करा 1098.

0: मामा, अरे तुमच्या अंगावर घाण पडली बाबा. कोण टाकली बाबा घाण? अरे लय घाण आहे इथे. अरा
1: निघते काय?
0: नाही निघणार ते, पाणी लावा त्याला. हे घ्या पाणी.
1: पाणी मिळेल का इकडे?
0: हा मिळेल ना. हे घ्या पाणी घ्या.
1: देते का जरा?
0: हा घ्या.
1: माझी बॅग ठेवतो बाजूला, लक्ष ठेवा बरं का.
0: हा बॅग द्या, माझ्याजवळ द्या.
1: अहो माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग गेली हो. अहो माझी पैशाची बॅग गेली हो. चोर चोर चोर.
0: सावधान, आपणापैकी कुणावरही असा प्रसंग ओढवू शकतो. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. सावधान.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन. आज संध्याकाळी 6:30 आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदलसा कानडे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी निवेदन आपण ऐकलं.

करीत आहोत नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अभय जोधपूरकर यांनी गायलेलं झिरो या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

सनम रे या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि अमाल मलिक यांनी गायलेलं मनोज मुंतशिर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमाल मलिक यांचं. श्रोते, नई तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 101.7 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे सत्यमेव जयते या चित्रपटातलं. स्वर तुलसी कुमार यांचा, गीत आणि संगीत आरको यांचं.

अभिंद्र कुमार उपाध्याय यांचं गीत आपण ऐकलं, रॉय या चित्रपटातलं गायक आणि संगीतकार अंकित तिवारी. श्रोते अनैदराने कार्यक्रमात आता ऐकूया राहत फतेह अली खान यांनी गायलेलं फैज अनवर यांचं गीत, संगीतकार साजिद वाजिद आणि चित्रपट दबंग.

श्रोते नवीन तऱ्हेने कार्यक्रमात शेवटी ऐकूया शफाकत अमानत अली खान यांनी गायलेलं रावण या चित्रपटातलं कुमार यांचं गीत संगीतकार अभिजीत नलानी. With the night hand.

0: श्रोते हो, नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ठीक 11 वाजता आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. नीट परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड सुविधा सुरू झाल्याच्या 24 तासांच्या आत आगामी नीट UG पुनर्परीक्षा 2026 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रं डाउनलोड केली आहेत असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हटलं आहे. सर्व उमेदवारांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी त्यांचं पथक सर्व्हरवरील भारावर सतत लक्ष ठेवून आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेपूर्वी वेळेवर त्यांची प्रवेशपत्रं मिळतील याबाबत NTA विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं आहे. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समध्ये एव्हियन शहरात सुरुवात झाली. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा

जाणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हीएनमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेणार आहेत. G7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 6व्यांदा सहभागी होत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायद्यांमध्ये बदल झाले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांपर्यंत कायद्यांची माहिती पोहोचवणं ही आजची मोठी गरज आहे. महिलांच्या कायदे निर्मितीतील आणि समाज परिवर्तनातील योगदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीनं आयोजित शन्ना जोशी पुरस्कार कायदा निर्मितीमध्ये महिलांचं योगदान या पुस्तकाच्या लेखिका विद्या देवधर यांना गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. साई भक्तांसाठी पुणे साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेस उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे उद्या दुपारी 3:30 पुणे रेल्वे स्थानकातून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. ही पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट रेल्वे सेवा असेल, ज्यामुळे भक्त आणि पर्यटकांची दीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेनं जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा केली आहे. पुरुष गटातील भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागल आणि महिला गटातील अव्वल टेनिसपटू सहजा यमलपल्ली भारतीय संघाचं नेतृत्व करतील. भारतीय पुरुष संघात एकेरी गटासाठी सुमित नागल, मानस धामणे आणि दक्षिणेश्वर सुरेश यांची निवड झाली आहे. दुहेरीतील विशेषज्ञ युकी भांबरी, एन श्रीराम बालाजी आणि अनिरुद्ध चंद्रशेखर यांची संघात निवड झाली आहे. महिलांच्या गटात भारताची अव्वल टेनिसपटू सहजा यमनापल्ली तसंच वैष्णवी अडणकर आणि वैदेही चौधरी यांची एकेरीसाठी निवड झाली आहे. दुहेरीच्या संघात ऋतुजा भोसले, प्रार्थना ठोंबरे आणि अंकिता रैना यांचा समावेश आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानमधल्या आयची आणि नागोया इथं आयोजित केल्या जातील. खरीप हंगामातल्या पेरण्या पावसाअभावी लांबल्यामुळे अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांवर मोठ्या प्रमाणात कामगार उपलब्ध होत असल्याचं चित्र आहे. सध्या रोजगार हमीच्या 1723 कामांवर 11774 मजूर कार्यरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत हे या पथकाचे अध्यक्ष आहेत. पथकानं तपासाला सुरुवात केली असून काल अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. येत्या 7 दिवसात प्रारंभिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकाला देण्यात आले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00.

101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

त्यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. खरं श्रोते हो, तुम्हा श्रोत्यांचं आणि आकाशवाणीचं नातं हे असंच अनोखं आहे, हो ना? तर श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या खास अभिनय शैली, लुक आणि डान्सनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा आज जन्मदिवस. मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे मृगया. यातल्या त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मंडळी. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती सुपरहिट अशा डिस्को डान्सर या सिनेमातून. ऐकूया, डिस्को डान्सर म्हणून नवा ट्रेंड सेट करणारे मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रित झालेलं हे सुपरहिट गाणं.

डिस्को डान्सर या चित्रपटासाठी विजय बेनेडिक्ट आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लहरी यांचं. मंडळी, डिस्को डान्सर सुपरहिट झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आघाडीचा सुपरस्टार अशी झाली. त्या काळात मिथुन झांचा चित्रपट पडद्यावर लागला तर त्यांचा चाहता वर्ग केवळ त्यांच्या नावावर चित्रपटगृह हाऊसफुल करून टाकत होते. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत आपलं खास स्थान निर्माण केलंय. मिथुन चक्रवर्ती यांना 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेत. ऐकूया त्यांच्या प्यार झुकताने या सिनेमातलं हे छानसं गीत.

0: प्यार झुकता नाही या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार, व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी

0: 11:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
0: 9637 354 985.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 101.7 MHz आणि मी आहे तुमच्यासोबत रेणुका सुतवणे. रसिक हो, आज आपण भारतीय सिनेसृष्टीच्या अशा गायक संगीतकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या आवाजाच्या जादूनं बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतल्या संगीतप्रेमींचं मन जिंकलं आणि अनेक सदाबहार गीतांचा नजराणा आपल्याला भेट दिला. ते म्हणजे गायक संगीतकार हेमंत कुमार यांची आज जयंती. ऐकूया त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारं हे सदाबहार गीत 20 साल बाद या चित्रपटातलं.

20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार हेमंत कुमार. श्रोते हो, 50च्या दशकात हेमंत कुमार संगीत क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आले. इथं त्यांची भेट संगीतकार नौशाद यांच्याशी झाली. हेमंत कुमार यांच्या गायनशैलीनं प्रभावित होऊन नौशाद यांनी त्यांना सिनेमात गाण्याची संधी दिली आणि त्यांची कारकीर्द पुढे चांगलीच बहरत गेली. त्यानंतर मग गुरुदत्त यांनी हेमंत कुमार यांना साहब बीबी और गुलाम या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवली आणि त्यातील गाण्यांनी इतिहास घडवला.

आशा भोसले यांनी गायलेलं साहब बेबी और गुलाम या चित्रपटातलं शकील बदायोनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. मंडळी, हेमंत कुमार यांच्या गायकीत शांतता होती, गोडवा होता आणि भावनांचा अथांग सागरही होता. त्यांच्या आवाजातली गंभीरता आणि मखमली स्पर्श हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गायक म्हणून यशस्वी असतानाच त्यांनी संगीतकार म्हणूनही अनेक उत्कृष्ट चित्रपटांना संगीत दिलं. नागिन या चित्रपटातल्या संगीतानं तर लोकप्रियतेचे नवे विक्रमच केले होते. मन डोले मेरा तन डोले या गाण्यातली बिनची धून आजही तितकीच लोकप्रिय आहे.

हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं नागिन या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतो, बंगाली संगीतविश्वातही हेमंत कुमार यांचं स्थान अत्यंत मानाचं आहे. विशेष करून रवींद्र संगीताच्या सादरीकरणात त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यामुळे

बंगालमध्ये त्यांना केवळ गायकच नाही तर एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखलं गेलं. काळ बदलला, संगीताचे प्रवाह बदलले, पण हेमंत कुमार यांच्या स्वरांची जादू मात्र आजही तितकीच ताजी आहे.

हेमंत कुमार यांनी गायलेलं मजरोह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस टी बर्मन यांचं आणि चित्रपट सोलवा साल. मंडळी, हेमंत कुमार यांच्या संगीताची जादू सांगणारं हे असंच एक

0: हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं अनुपमा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजणात सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: रसिकहो, संगीतकार म्हणून हेमंत कुमार यांनी नागिन, बीस साल बाद, कोहरा, खामोशी, साहब बीबी और गुलाम यासारख्या अनेक चित्रपटांना अविस्मरणीय असं संगीत दिलं. त्यांना 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हेमंत कुमार यांची ओळख एका वाक्यात करायची झाली तर भावनांना स्वर देणारा मखमली आवाज अशीच करावी लागेल.
2: कुछ

हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं, स्वर किशोर कुमार यांचा आणि चित्रपट खामोशी. मंडळी, हेमंत कुमार यांनी गायलेली मोजकी मराठी गाणीही चांगलीच लोकप्रिय झाली. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गोमू संगतीनं माझ्या येशील काय, तसंच लता मंगेशकर यांच्याबरोबर गायलेलं मी डोलकर डोलकर दर्याचा राजा यासारखी कोळी गीतं विशेष गाजली. ही गाणी ऐकली की वाटतं हेमंत कुमार यांचा आवाज कोळी गीतांसाठी अगदी परफेक्ट आहे.

0: हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी हेमंत कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या गातार हे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेणुका सुतवणे आपला निरोप घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते आता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मंडळाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा, चौसा, लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तूने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवतंय का, सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 30-1 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय, वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण, अगं खाताना कसले नियम आणि अटी आहे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार नाही.
1: बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती होते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड, गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे? नाही रे, यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिकं दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला. अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकूच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: हे बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. पण बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा

0: काहीही नाही आहे.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसतेय. अच्छा अच्छा अच्छा बरं, आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे आता
0: नाही नाही
1: बोला.
0: नाही डासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरच ना सासरचं कुणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कुणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक करू नकोस रोहित, खरं तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला स्वतःवर आलेली चिमूट भर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: हे बघ सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: नाही, तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोच रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले? मी कुठे चालले?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला बेत रद्द असणार.
0: कसला बेत आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या करून घेईन.
1: चालते. आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोलेपुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
1: अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना हे पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मैं

0: मागे.
1: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
2: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा. मी तुझ्या बाजूनी आहे.
3: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बर का.
2: हे बघ ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
3: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांदर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी.
3: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला, एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
2: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
3: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
3: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा वेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटत.
2: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का. शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत. आणि रोहित तू ओट्यावर चढून.
2: अगं सुखदा, तुला माहिती आहे ना मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेसवाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
2: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
3: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिसवाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
2: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
3: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
2: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही. होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित,
3: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
2: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
3: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
2: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
3: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
2: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
3: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
2: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
2: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
3: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
2: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
3: म्हणजे
2: त्या येणार याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
3: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
2: अगं काय तुला सांगायचं.
1: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
3: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं झालं.
2: छे छे छे, हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
3: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
1: कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
2: पचवण्यासाठी तू ना सुखदा,

0: फ्रूट स्टॉल घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
1: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे, मी काय म्हणते ते.
0: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का?
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
0: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कासवाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे, काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
0: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा हा हा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
1: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
2: प्या आणि गारे गार भा.
3: श्रोते, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतनतर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2 क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीरक्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: तर हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार

0: म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्याकडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
1: बरं,
0: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं, आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत, हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे. की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात, तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील, आणि तेच आरोग्याची मुख्य गुरु किल्ली असं मला वाटतं.
1: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
0: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये,
1: आणि
0: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच वेळा
0: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षानी केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो, ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा, मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोचणार सुद्धा, वेळेवर पोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडं असं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल.

0: ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होतंय की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला दोन छान उदाहरणं सांगते.
1: हा,
0: एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. तीन चार महिने ते आले आणि नियमित यायचे. तीन चार महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं.
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज अर्धा तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा.
0: अर्धा तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि अर्धा तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो, तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते अर्धा तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि दोन महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या
0: गोष्टींचा? तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर.
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा अर्धा तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा.
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे.
1: बरोबर.
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे.
0: हे जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते, पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या
0: बसतं, हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन जेवू शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्या बरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात ह्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्त

0: जास्त 1 किंवा 1.5 तास, आणि मग
1: बरोबर.
0: उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल, आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात, त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या 1 तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा.
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिले, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: कसं वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात, आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलीने सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला द्यायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसऱ्या घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन, सांगेन, तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा 3रा यम झाला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले.

0: जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली
1: जास्ती आहेत. हो खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणार आहे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या वेळेला खा. योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
0: बरोबर.
1: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला
0: त्याची सवय नाही होता,
1: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
0: वा.
1: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
0: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
1: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
0: वा.
1: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी पाच यम आपल्याला सांगितलेत.
0: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
1: हे पाच यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे पाच नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
0: आणि त्या मार्गदर्शकांकडून
1: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
0: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, तरी त्याचा सुद्धा स्वीकार करता यार.
1: तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलंय. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला.

0: पाहिजे हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय, हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवायला, सकाळपासून
1: दिवसभरात
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं, तर ही घटना टाळता आली पाहिजे, ह्याचा आपण

0: तुम्ही असं अॅनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ, आत्मपरीक्षण करणं बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ, जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या ईश्वराच्या इच्छेने घडत आहेत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पणमस्तू
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
0: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी,
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम,
0: कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं जिम मध्येही
0: जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो, ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं.
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा.
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या

0: न्यायांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाही आहे.
1: बरं,
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंडत फिरतं राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखतायत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यम वयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आत्ता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता. की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षा, ते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या

0: परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट शारीरिक त्रास सहन केलात त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोते, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. श्रोते हो, यानंतर ठीक 1 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतलं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूया ठीक 1 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतलं बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानांमधून खोकल्याचं सिरप खरेदी करता येणार नाही. केंद्राच्या नव्या नियमानुसार औषधी नियम 1945 अनुसूची क मधून सिरप हा शब्द वगळण्यात आला आहे. याआधी कोणत्याही औषधी दुकानातून ग्राहकांना खोकल्याचं सिरप थेट खरेदी करता येत होतं. आता मात्र औषध विक्रेते प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याचं सिरप विकू शकणार नाहीत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. खोकल्याच्या अनेक सिरपमध्ये कोडीनसारखे घटक असतात ज्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसंच लहान मुलांना चुकीच्या मात्रेत सिरप दिलं जाऊ नये यासाठीही हा बदल करण्यात आला आहे. येत्या 21 जून रोजी नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सतर्कता बाळगत 22 जूनपर्यंत टेलिग्राम या ॲपवर बंदी घातली आहे. या प्रतिबंधासह येत्या 30 तारखेपर्यंत या ॲपवरच्या जुन्या मेसेजेसचं एडिटिंगही करता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड सुविधा सुरू झाल्याच्या 24 तासांच्या आत आगामी नीट UG पुनर्परीक्षा 2026 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रं डाउनलोड केली आहेत असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हटलं आहे. सर्व उमेदवारांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी त्यांचं पथक सर्व्हरवरील भारावर सतत लक्ष ठेवून आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेपूर्वी वेळेवर त्यांची प्रवेशपत्रं मिळतील याबाबत NTA विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं आहे. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. काल कामकाज सल्लागार

0: समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या 3 आठवड्यांच्या अधिवेशन काळात अनेक महत्वाच्या विधेयकांसह महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा गावातल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन कामाची चौकशी होणार आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाची आमदार अनुराधा चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीत संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात आयोजित होणार असलेल्या प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन या उपक्रमांचं लातूर विभागाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार येत्या 17 जून ते 22 जुलै या काळात लातूर जिल्ह्यातल्या आगारांमध्ये हे उपक्रम राबवले जाणार आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तसंच एसटी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण व्हावं या उद्देशानं एसटी महामंडळानं हे उपक्रम हाती घेतले आहेत. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येत असलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्यातल्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे लघु उद्योग, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आदी घटकांची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्यं नोंदवण्यात येणार आहेत. देशात हा उपक्रम मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या FIH महिला हॉकी नेशन्स कपमध्ये जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्याबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी तसंच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10
1: लई भारी या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयत रे जयत या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अंगार या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांचं गीत.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया थापाड्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

सामना या चित्रपटातलं गीत आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

0: सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता 1:30 आहे. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळं त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय

घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रतिलिटर झाला आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBI ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवर

0: कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याअंतर्गत 7-12 उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल 7-12 पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक

0: इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजित बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं, तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27 प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा 7-12 दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्त्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 1,82,888 लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोत्याहो, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. एक वाजून 45 मिनिटं आणि 40 सेकंद झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या या सुरेल गीताचा.

श्रोतेहो, लता मंगेशकर यांच्या सुरील सुरातलं हे गीत होतं मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, चांदनी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि बाबला यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शिव हरी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार, व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं उत्तम सिंग यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया मोहब्बते या चित्रपटासाठी लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि अभिजीत यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शिवहरी यांनी आणि चित्रपट डर

0: डर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि अभिजित यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, यानंतर 2:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: की भूमिका पर पर 22 जून तक प्रतिबंध लगा

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 3:10 पासून विविध भारतीय प्रसारण सेवेचा आनंद आपण पुन्हा एकदा घेणार आहात.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही

मुक्ती मंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBI ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ED चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ED चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET UG 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे तर सहखजिनदारपदाची जबाबदारी

शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा टेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल CBI विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 5:30 युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाही आहे, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही, भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडलंय की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित

इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: It's happening, baby.
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनली आहे. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढते. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील, पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं, परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोते हो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ.
3: ए दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
2: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
4: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.

0: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे कैसे
0: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून, 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 6:10 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. तेव्हा सुरुवातीला ऐकूया हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G7 शिखर सम्मेलन में भाग लेने के लिए दो

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्था

मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधी कृती समितीचं आंदोलन. आता सविस्तर बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं. या धोरणात राज्यातल्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय योजण्यावर तसंच ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 आज जाहीर करण्यात आलं. हवाई सागरी तसंच जमिनीवरील विविध कामांसाठी स्वयंचलित प्रणालीतल्या उपकरणांची निर्मिती करण्यासाठीचं हे धोरण असून यामुळे ड्रोन्स आणि विविध रोबोट्सच्या निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे. राज्यात भारत नेट कार्यक्रम राबवण्यासाठी सुधारित पद्धतीला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नावानं विशेष हेतू वहन यंत्र विकसित भारत जी रामजी कायदा 2025 या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 करण्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याला

0: नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व्ह व्हावं, आणि ती हाताश एक अवस्था आहे. प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत, आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतोय की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा. बाकी कुठलाही विचार करू नका, त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार, आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आताचा आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि

0: जेन झी संवादिका आहेत सुलभा सौमित्र, अवश्य ऐका सहज संवाद 17 जून सकाळी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
5: PLI है ना?
6: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
7: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
8: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ.
9: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में.
8: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
10: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
11: प्यार हो गया
10: अभी देखना न भूलें सिर्फ डीडी नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अन्नू कपूर
8: प्रतिदिन दोपहर 1 डीडी नेशनल पर.
12: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता। राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता, असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब। आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण

पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा ड्रग्ज विरोधी मोहीम सायबर सुरक्षा एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर नागरिकांची सुरक्षा आधुनिक शस्त्र वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या एमपीएमएलए न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले.
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईत

0: विशेष सीबीआय न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पमलाजी निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि एफआयएच चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोवॅट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन

0: उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्व काय? तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकिया सारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिलाय. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलंय असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण

0: गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोत्यो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झालेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण व्यापार तंत्रज्ञान शिक्षण संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातून अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल ई गव्हर्नन्स असेल सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशात तर दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी म्हणजे चांगले कामगारही मिळावे चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारत

0: भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला, ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AI जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं, त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलंय. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील. आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचीकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:30 झालेली आहेत. श्रोतेहो, आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत शेतशिवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जांभळाचे विविध

0: विविध प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीचा संवाद सहभाग असेल वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: राधा वहिनीचा पण समद्या मंडळीसनी नमस्कार.
0: मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला जांभळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. आता बाजारामध्ये जे सगळीकडे जांभळं आपल्याला दिसायला लागले, तर हे जांभळाचा मौसम असल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जांभळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण कसे बनवू शकतो याविषयीची माहिती जाणून घेऊयात. तर डोंगराळ भागातील रानमेवा म्हणून ओळखल्या जाणारं जांभूळ हे फळ आपल्या भारतामध्ये आपण सगळीकडे पाहतो. आणि तसंच मंडळी, आता सध्या जांभळाचा मौसम सुरू आहे, तेव्हा सुरुवातीला जांभळाचं महत्व आपण जाणून घेऊया.
1: बरं.
0: तर बघा मंडळी, याचं महत्व सांगत असताना जांभळाच्या झाडाच्या पानाचा उपयोग आपण जनावरांचे खाद्य तसंच रेशीम किड्याच्या संगोपनासाठी आपण करतो. तसंच जांभळाची पाने सुकवून त्यापासून सुगंधी तेल काढतात आणि मधुमेह या रोगावर देखील चांगला उपयोग याचा होतो. जांभळाच्या झाडाच्या सालीचा उपयोग रंगकाम आणि कातडी कमवण्यासाठी देखील होतो. तसंच ते मुखशुद्धी, जुलाब आणि उलट्यावर गुणकारी असते पाहिजे. तसंच मंडळी, जांभळाच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग जर पाहायचा झाला तर रेल्वे मार्ग तयार करताना आधारासाठी, इमारतीच्या बांधकामासाठी, शेतीत लागणारे अवजारे आणि साधने तयार करण्यासाठी, तसंच कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी चांगले जळाऊ लाकूड म्हणून त्याचा उपयोग करतात. जांभळाच्या फळाचा रस हा मधुमेहावर अत्यंत गुणकारी असा आहे. जांभळाच्या बियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतात आणि बियांमध्ये पॉलिफिनॉल मोठ्या प्रमाणावर असते. या बिया चवीला अत्यंत तुरट असतात आणि वाळविलेल्या बियांच्या पावडरचा उपयोग हा मधुमेही रोग्यांमधील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी तसंच अत्यंत गुणकारी आहे. बिया उगळून त्याचा लेप जर मुरुमांच्या उपचारासाठी आपण करू शकतो आणि बियांचा उपयोग उलट्या हगवणीवर म्हणून देखील त्याचा उपचार करतात.
1: बरोबर.
0: तर अशा प्रकारे जांभळाचं महत्व आपल्याला सांगता येईल.
1: तर सुरुवातीला आपण जांभळाचा रस कशा पद्धतीने तयार करायचा या विषयीची माहिती घेऊ.
0: म्हणजे जांभळाचा रस बी टिकवून आपण ठेवू शकतो. बरं.
1: ज्याप्रमाणे आपण बघतो की आपण आंब्याचा रस हवा तेव्हा घेतो, आंब्यापासून तयार केलेले जे पदार्थ असतात त्याचा आनंद आपण कोणत्या बी सीझन मध्ये घेतो की नाही.
0: बरोबर बरोबर.
1: तसंच जांभळाचा रस कशा पद्धतीने आपण टिकवून ठेवू शकतो आणि आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आणि त्याची कृती मी आता तुम्हाला सांगणार आहे. बरं का मंडळी?
0: होय होय. सांग.
1: तर मंडळी, जांभळाचा रस काढण्यासाठी पूर्ण पिकलेली आणि निरोगी फळं आपल्याला निवडावी लागणार आहे. नंतर ही फळं चांगल्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून काढायची. जांभळाचा फळाचा गर पल्परच्या साह्याने काढता येतो. हा गर स्टीलच्या पातेल्यामध्ये घेऊन पातेले मंद आचेवर 60° सेल्सिअस तापमानात शेगडीवर 10 ते 15 मिनिटे गरम करायची. जांभळाचा शिजवलेला गर मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचा. या रसामध्ये साखर, सायट्रिक आम्ल, पाणी आणि परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचा.
0: बर.
1: हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यामध्ये भरून बाटल्या हवाबंद करून त्या बाटल्या कोरड्या आणि थंड जागी साठवून ठेवाव्या लागतील. बरं का? सर्वसाधारणपणे जांभळापासून फळाच्या 40% रस मिळतो. प्रति किलो रसास 610 मिलीग्राम सोडियम बेन्झोएट हे परिरक्षकाचा वापर करून साधारणपणे 9 ते 12 महिन्यापर्यंत वापरता येतो आणि ते टिकाऊ पण असतं. आता शेवंत, हे सांगितलं की जांभळाचा रस आपण जांभळापासून कशा पद्धतीने तयार करायचं याविषयीची माहिती आणि त्याचबरोबर आता जांभळापासून सरबत कशा पद्धतीने तयार करायचं ह्याची कृती सांग बरं मंडळीसने.
0: आता बघा मंडळी, जांभळाचं सरबत देखील आपण बनवू शकतो. तर जांभळाचं सरबत तयार करत असताना 10% रस आपल्याला घ्यायचा. रसामधील साखर गृहीत धरून उरलेली साखर टाकून त्याचा ब्रिक्स 15° आणि आम्लता सायट्रिक आम्लाच्या मदतीने आपल्याला 0.25% करायची.
1: बरोबर.
0: उरलेलं पाणी वापरून सरबत तयार करावं आणि सर्वसाधारणपणे 1 किलो जांभूळ रसामध्ये आपल्याला 1 किलो आणि 400 ग्रॅम साखर आपल्याला टाकायची आहे. तसंच 36 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि 7 लिटर पाणी मिसळून हे मिश्रण आपल्याला छान मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं. मिश्रण उकळण्यास सुरुवात झाली की त्याच्यामध्ये 36 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि परिरक्षक मिसळायचं. हे द्रावण पुन्हा 5 मिनिटे तसंच उकळून घ्यायचं आणि गरमच निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून आपल्याला हवाबंद करायचं. ज्यावेळेस आपण हवाबंद केलेल्या बाटल्या आपण कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवून ठेवायला पाहिजे. तसंच मंडळी सरबत आणि नेक्टर मध्ये पाणी न घालता थंड झाल्यावर मस्त असा आस्वाद

0: घ्यायचा स्क्वॅश आणि तसं सिरप मध्ये अनुक्रमे 1.3 ते 1.5 पट एकास 3 आणि 1.5 पट पाणी मिसळायचं. चवीनुसार जिऱ्याची पावडर आणि मीठ टाकून थंड झाल्यावर त्याचा छान असा आस्वाद घ्यायचा आणि अशा प्रकारे तयार केलेला स्क्वॅश आणि सिरप 9 ते 12 महिन्यापर्यंत टिकत असतो. म्हणजे असं छान असं शरबत जर तू एकदा करून ठेवलं तर कोणी पाहुणे रावणे आले तर आयत्या वेळेला पटकन आपल्याला हे पाण्यात टाकून आपण शरबत म्हणून पाहुण्यांना देऊ शकतो.
1: बरोबर आहे.
0: आता याच्यानंतर जांभळाचं सिरप ते कसं तयार करायचं सांग बरं.
1: तर मंडळी पातेल्यामध्ये रस वजन करून घ्यायचं आणि त्यामध्ये साखर टाकून पळीनं हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यायची. हे जे पातेलं आहे ते मंद शेगडीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप गरम करून घ्यावा. सिरपला उकळी आल्यानंतर पातेले उतरून घ्यावं. सिरप थोडा थंड झाल्यावर तो पातळ मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचा. 2 ग्लासामध्ये थोडा सिरप घेऊन एकामध्ये सायट्रिक ऍसिड आणि दुसऱ्यामध्ये सोडियम बेन्सोएट चमच्याने विरघळून घेतलेले घटक हे सिरपमध्ये टाकून पळीनं एकजीव करायचं. बाटल्या आणि झाकण हे निर्जंतुक करून घ्यायचं. निर्जंतुक करून घेतलेल्या बाटल्यांमध्ये हे सिरप ताबडतोब भरून
0: बर
1: झाकण गच्च लावून ह्या बाटल्या हवाबंद कराव्यात आणि त्याची साठवण जी आहे ती थंड आणि कोरड्या ठिकाणी करावी. तर शेवंता आता आपल्याला माहिती आहे की लहान मुलं तोच तोच पदार्थ खायला कंटाळा करतात, पोळी सौत भाजी नको म्हणतात. जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपल्या मुलाला हे पोषक घटक असलेल्या काही गोष्टी जर दिल्या तर नक्कीच त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आणि लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे जॅम जेली असे पदार्थ मुलं सहजपणे खातात.
0: नक्कीच बघ.
1: तर जांभळ्यापासून जॅम कसा तयार करायचा बरं.
0: आता जांभळ्यापासून जॅम जर मंडळी आपल्याला तयार करायचा असेल तर जांभळाचा जॅम तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गराचा वापर करायचा. सर्वसाधारणपणे 1 किलो गरास 1 किलो साखर लागते आणि 1.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल वापरायचं. स्टीलच्या पातेल्यामध्ये जांभळाचा रस नंतर साखर वजन करून घ्यावी आणि पळीच्या साह्याने आपल्याला ते हलवायचं म्हणजे विरघळून घ्यायचं.
1: बरोबर.
0: आणि हे पातेलं मंद आचेवर शेगडीवर ठेवावं. जाम भांड्याला चिटकणार नाही किंवा करपणार नाही यासाठी पळीने अधून मधून सारखं आपल्याला त्याला हलवावं लागते.
1: बरोबर.
0: नंतर हे मिश्रण तार धरेपर्यंत शिजवायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की त्या पाकाला तार आला का म्हणून पाहतो तसं तार येईपर्यंत त्याला शिजवायचं. जॅमला थोडा घट्टपणा आल्यानंतर 1 चमचा जॅम घेऊन तो थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर हा चमचा हळुवारपणे वाकडा करून त्याची चाचणी घ्यायची जॅम तयार झाला का नाही ते पाहायला. बरं का. आणि जॅम तयार झाला तर तो घट्ट स्वरूपात पडतो पाय. जॅमचा ब्रिक्स हा आपल्याला 68.5° ठेवायचा तेवढा असल्यास जॅम तयार झाला असं समजायला पाहिजे.
1: बरोबर.
0: जॅम साठी वापरायच्या ज्या काही बाटल्या असतात ज्याच्यामध्ये आपण जॅम भरून ठेवणार आहोत त्या बाटल्या आपल्याला निर्जंतुक करून घ्यायच्या, स्वच्छ करून घ्यायच्या आणि नंतर लगेच त्याच्यात जॅम भरायचा.
1: बरं.
0: बाटल्यातील जाम पूर्ण थंड होईपर्यंत त्या उघड्यावर ठेवायच्या आणि नंतर त्या बाटल्या हवाबंद करायच्या आणि हवाबंद केलेल्या बाटल्या कोरड्या आणि थंड जागी साठवाव्यात आणि अशा प्रकारे आपण हा जांभळाचा जाम तयार करू शकतो. आणि नंतर आहे आता जांभळाची जेली. तर ही कशी तयार करायची, याची कृती काय असेल, त्याच्यासाठी काय लागते याविषयी काय सांगशील.
1: तर मंडळी आता जांभळापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं जेली तयार करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे पिकलेले जांभळ यासाठी लागणार आहे. बरं का. आणि हे पूर्ण पिकलेल्या फळापासून जो रस आहे त्या रसाचा वापर आपल्याला त्यासाठी करावा लागणार आहे.
0: बरोबर.
1: सर्वसाधारणपणे 1 किलो ग्रॅम मध्ये 1 किलो साखर 1.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल वापरायचं आहे. स्टीलच्या पातेल्यामध्ये जांभळाचा 1 किलो रस त्यामध्ये 1/2 किलो साखर टाकून पातेलं मंद आचेवर शेगडीवर ठेवायचं. जेली ही भांड्याला चिकटून करपू नये यासाठी पळीनं आपल्याला अधून मधून ती सारखी हलवावी लागणार आहे. मिश्रण घट्ट होऊ लागल्यानंतर हे 1 ग्लासामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक आम्ल पूर्णपणे विरघळून घ्यावं. हे विरघळलेले सायट्रिक आम्ल जेलीमध्ये टाकून ते पळीनं एकजीव करावं आणि हे मिश्रण 67.5° ब्रिक्स येईपर्यंत शिजवावं. जेली तयार झाला का नाही यासाठी एक परीक्षा आहे. बरं का.
0: बरोबर.
1: तर हे कसं ओळखायचं की आपली जेली तयार झाली ते. तर मंडळी ही जेली की नाही चमच्यामध्ये घ्यायचं आणि ती थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर हा चमचा हळूवार वाकडा करायचा. वाकडा केल्यानंतर तो चमच्यातून खाली पडताना त्याचा थेंब जर लांबट होऊन लोंबू लागला आणि तो खाली पडला तर जेली तयार झाली असं समजायचं.
0: बरोबर.

0: तर
1: बरोबर.
0: अशा पद्धतीनं आपण जांभळापासून जेली तयार करू शकतो.
2: आता जांभळाची टॉफी देखील मंडळी आपण तयार करू शकतो. तर ही जांभळाची टॉफी आपल्याला करायची असेल, बिया रहित गरज आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे. आणि जांभळाची टॉफी तयार करण्यासाठी सुरुवातीला 1 किलो गरामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे 1.5 किलो, तूप घ्यायचं 120 ग्रॅम, सायट्रिक आम्ल आपल्याला घ्यावं लागेल 2 ग्रॅम, स्किम मिल्क पावडर लागेल 50 ग्रॅम आणि कॉर्नफ्लॉवर 50 ग्रॅम, तसंच मीठ 5 ग्रॅम, म्हणजे इतकं साहित्य आपल्याला जांभळाची टॉफी तयार करताना लागते.
0: बरं,
2: तसंच मग हे तयार कसं करायचं तर बघा, प्रथम पातेल्यामध्ये तूप गरम करून ते विरघळून घ्यायचं आणि हँडोलियमच्या कढईत जांभळाचा जो लगदा आपण तयार केला ना तो लगदा साखर थोड्या पाण्यात मिसळून आपल्याला विरघळून घेतलेली दूध पावडर, वितळून घेतलेले तूप एकत्र करायचे आणि प्रमाणानुसार सर्व घटक एकत्र करून मिश्रण मंद आचेवर ठेवायचं आणि या दरम्यान मिश्रण स्टीलच्या पळीने सतत हलवायचं, म्हणजे ते करपणार नाही. आणि या मिश्रणाला 80 डिग्री ब्रिक सेईपर्यंत उष्णता द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ 5 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 1 ग्रॅम थोड्या पाण्यात विरघळून टाकावं आणि परत त्या मिश्रणाला 82 ते 84 डिग्री ब्रिक्स एकूण विद्राव्य घटक ई पर्यंत सलग उष्णता द्यायची. आणि मिश्रण चांगलं घट्ट झाल्यावर वनस्पती तूप लावलेल्या स्टीलच्या ट्रेमध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला जाडीचा थर येईपर्यंत ओतायचं आणि हे ट्रेमध्ये मिश्रण थंड होण्यासाठी 5 ते 6 तास आपल्याला ठेवावं लागेल. आणि मिश्रण थंड झाल्यावर स्टीलच्या सुरीने हव्या त्या आकाराच्या काप पाडून हे काप परत 3 ते 4 तास पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवावं लागते आणि काप पूर्ण सुकल्यानंतर प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून त्या पिशव्या सील करून घ्याव्या लागतात.
0: बरोबर.
2: तर अशा प्रकारे हे झालं टॉफी जांभळाची. आता जांभळाच्या बियांपासून आपण पावडर देखील बनवू शकतो. तर ते कसं बरं?
0: तर मंडळी, आता आपण बघतो की आपण मार्केटमध्ये सुद्धा जांभळापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ बघतो आणि त्यापासून बियांपासून बनवलेली पावडर सुद्धा बरीच मंडळी घेताना आपण बघतो. तर त्याचा उपयोग कशासाठी आणि ही पावडर कशा पद्धतीने तयार करायचं याविषयीची कृती आता जाणून घेऊयात. तर मंडळी, 1 किलो फळापासून सर्वसाधारणपणे 370 ते 400 ग्रॅम बी मिळतं.
2: बर,
0: हे गर काढून घेतल्यानंतर राहिलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. या बिया ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायर मध्ये 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमानास 18 ते 20 तास ठेवावं किंवा उन्हामध्ये ते वाळवावं. वाळलेल्या बियांची मिक्सर किंवा ग्राइंडरचा वापर करून त्याची पावडर तयार करावी. ती पावडर वस्त्रगाळ करून घ्यावी. पावडरचे वजन करून पॉलिथिनची पिशवी भरून पिशव्या हवा बंद करून थंड आणि कोरड्या जागी ते साठवून ठेवाव्या. या पावडरचा उपयोग आपले मधुमेह रुग्णांसाठी लघवीतील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी होतो. तसंच हगवण, उलटी हे विकार दूर करण्यासाठी सुद्धा या पावडरचा उपयोग केला जातो.
2: बरोबर.
0: बियापासून तयार केलेले लेप त्वचा रोगावर सुद्धा उपचारासाठी उपयुक्त असे आहेत. बियांमध्ये प्रथिन आणि पिष्टमय पदार्थ चांगल्या प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या खाद्यात या भुकटीचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे मानवासोबतच जनावरांना सुद्धा जांभळ्याच्या बियापासून तयार केलेली पावडर सुद्धा उपयुक्त अशी आहे.
2: आणि अशा प्रकारे बघा मंडळी, ज्या ज्या मोसमामध्ये जे जे फळ आहे त्या फळावर जर आपण प्रक्रिया करून अशी प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवली तर वर्षभर सगळ्या फळांचा आस्वाद आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, आताच आपण जांभळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीचा संवाद ऐकलात. सहभाग होता वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. चला तर मग आता कार्यक्रमात आनंद घेऊयात याच विषयाला धरून छान अशा गीताचा.

यानंतर कार्यक्रमात अजून एक महत्वाची माहिती शेतकरी बंधूंनो आपण ऐकणार आहोत. तर वाण निवडत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊयात. शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळू गोमटी या उक्तीप्रमाणे उत्तम दर्जाचे बियाणे ही कृषी उत्पादनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे पीक निश्चित केल्यानंतर आपला विभाग जमीन आणि अन्य अनेक बाबींचा विचार करून योग्य त्या वाणाची निवड करणं खूप महत्वाचं असतं. आता योग्य वाणाची निवड ही यशस्वी शेतीचा पाया देखील आहे. योग्य वाण नसेल तर शेतामध्ये वापरलेल्या खत पाणी यासारख्या साऱ्या निविष्ठा आणि त्यावर केलेला खर्च देखील व्यर्थ जाण्याचा धोका शेतकरी बंधूंना निर्माण होऊ शकतो. सुधारित वाण याच निविष्ठांचा कार्यक्षमपणे वापर करून केलेल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देखील आपल्याला या माध्यमातून येऊ शकतो. वाणाची निवड करत असताना आपल्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार, पाणी उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणीचं गणित समजून हे आपल्याला करणं गरजेचं आहे. मंडळी, आपल्या परिसरात येणाऱ्या कीड आणि रोगांना प्रतिरोधक वाणाची निवड जर आपण केली तर संभाव्य प्रादुर्भाव कमी राहून आपल्या पिकाचं नुकसान देखील या माध्यमातून आपण टाळू शकतो. निवडलेला वाण कमी कालावधीत परिपक्व होणारा असेल तर वेळेत पीक काढणी होते आणि पुढील हंगामाची पेरणी देखील या माध्यमातून सोपी होत असते. योग्य वाणाची निवड केल्यामुळे जास्त उत्पादन, चांगली गुणवत्ता आणि कमी जोखीम तसंच जास्त नफा मिळून शेती अधिक फायदेशीर आणि किफायतशीर देखील होऊ शकते. तर आता आपल्याला आपलं वाण खरेदी करत असताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे. प्रत्येक वाण पैदास कार्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रति हेक्टर जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं हा असतो आणि पिकानुसार उत्पादनाचा उद्देश देखील बदलत जातो. उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर गहू पिकामध्ये धान्याचे उत्पादन वाढवणं, मूग आणि उडीद यासारख्या कडधान्यांमध्ये शेंगाचं उत्पादन वाढवणं हा प्रमुख हेतू असतो. रोग आणि किडींचा किंवा जैविक तणांपासून प्रतिकारकतेसाठी तसंच पिकामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जर कुठल्याही किडीचा किंवा रोगाचा तीव्र प्रादुर्भाव होत असेल तर त्याला प्रतिरोधक जात विकसित करण्याचं ध्येय देखील आपले शास्त्रज्ञ ठेवत असतात. मूळ वाणांमध्ये प्रतिकारकता, सहनशीलता यापैकी योग्य ते गुणधर्म असेल तर संभाव्य नुकसान या माध्यमातून टाळणं शक्य होते. तसंच मंडळी, रोग आणि किडींच्या व्यवस्थापनाचा हा पर्यावरणपूरक आणि स्वस्त पर्याय देखील मानला जातो. आता परिपक्वतेचा कालावधी देखील काय असायला हवा तर पिकाच्या एकाच वेळी यंत्राने काढणीसाठी ते शक्यतो एकाच वेळी परिपक्व होणं गरजेचं आहे. तसंच अजैविक ताण किंवा जैविक ताण यांना चुकविण्यासाठी लवकर परिपक्व होणारे वाण गरजेचे असतात. मंडळी, आपल्या प्रदेशानुसार असलेल्या माती किंवा हवामानाच्या वैशिष्ट्यांचा विचार करून त्यामध्ये तग धरणाऱ्या वाढणाऱ्या वाणांचा विकास केला जातो. म्हणजे जमिनीतील अतिक्षारता, आम्लतेची कमी किंवा अधिक प्रमाण, पावसाचं प्रमाण कमी किंवा अधिक पाण्याची स्थिती याचा विचार आपल्याला परिपक्वतेच्या कालावधी या अंतर्गत करावा लागतो. आता बियांची गुणवत्ता वाढ आणि साठवण क्षमता देखील कशी असायला हवी तर जास्त अंकुरण शक्ती, दीर्घकालीन साठवण क्षमता असणारी बियाणे विकसित करण्यावर भर असावा. त्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी होण्याची

शक्यता अधिक असते. तसंच कृषी निविष्टांच्या कार्यक्षम वापराच्या दृष्टीने खते, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा अधिक परिणामकारक उपयोग करणारे वाण विकसित करण्याकडे देखील कल असायला हवा. उदाहरणार्थ नायट्रोजन कार्यक्षम वाण आणि पाणी वापर कार्यक्षम वाण. शेतकरी बंधूंनो, बाजारपेठेमध्ये मागणी असलेल्या गुणधर्माचे आरोग्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश असलेले वाण

समावेश असलेले वाण विकसित करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न असतो. म्हणजे फळफुलांचा रंग, त्यांच्या उमलण्याची पद्धती, पोषणात्मक गुणवत्ता म्हणजे प्रथिने, अमिनो आम्ल, जीवनसत्वे आणि खनिजे यांचं संवर्धन यावर देखील भर दिला जातो. संबंधित पीक औद्योगिक वापरासाठी असेल तर औद्योगिक गुणवत्ता देखील महत्वाची ठरते. म्हणजे कापसाचा तंतू, ऊसाचा गोडवा याशिवाय ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन ग्राहक गुणवत्ता सुधारण्यावरही विशेष भर दिला जातो. त्यात रंग, आकार, चव, सुगंध, प्रक्रिया क्षमता, साठवण क्षमता यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश होतो. विशेषतः भाजीपाला आणि फळ पिकांमध्ये हे गुणधर्म अधिक महत्वाचे मानले जातात. आणि काही पिकांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे विषारी किंवा प्रतिकूल द्रव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित वाण विकसित करणं देखील आवश्यक असतं. मंडळी, विशिष्ट उद्देशांसाठी देखील वाणांची निर्मिती केली जाते. जसे की चारा पिकांमध्ये अधिक हरितद्रव्य उत्पादन, जास्त पचनीयता, कमी प्रतिपोषक द्रव्ये असलेले गुणधर्म विकसित करणं, जैव ऊर्जा पिकांमध्ये बायोडिझेल किंवा इथेनॉल निर्मितीसाठी उपयुक्त गुणधर्म वाढवणं आणि औषधी पिकांमध्ये सक्रिय घटकांचं संवर्धन करणं. आता अजून जर वैशिष्ट्य आपल्याला सांगायची झाली तर मूग, सोयाबीन, उडीद आणि तूर यासारख्या शेंगवर्गीय पिकांमध्ये शेंग परिपक्व होऊन शेतातच फुटल्यास नुकसान आपलं होतं. त्यामुळे शेंगा न फुटण्याचा गुणधर्म असलेलं वाण विकसित करणं हा पीक सुधारणा कार्यक्रमाचा एक महत्वपूर्ण उद्देश ठरतो. तसंच मंडळी, शेतामध्ये यंत्राने काम करण्यासाठी समान उंची, रांगांची योग्य रुंदी आणि एकसंघ पक्वता असणारे वाण उपयुक्त ठरतात. यंत्राने वेचणी करण्यासाठी योग्य कापूस वाण हे देखील महत्वाचं आहे. आपण पीक वाणांची निवड करताना आपल्या गरजा, आवश्यकता यांचा विचार करून योग्य ते वाण मंडळी आपण निवडले पाहिजे. आता वाणांचं वर्गीकरण याविषयीची माहिती आता जाणून घेऊयात. वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा 2001 नुसार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या वाणांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण देखील केले जाते. प्रसारित असणारे वाण हे कृषी संशोधन संस्था किंवा राज्य आणि केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर अधिकृतरित्या जाहीर केले जातात आणि त्यांची उत्पादन क्षमता, रोग प्रतिकारकता आणि गुणवत्ता अनेक चाचण्यांमधून सिद्ध झालेली असते. पूर्वस्थित वाण म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांकडून पूर्वीपासून वापर होत असलेल्या पण त्यांना औपचारिकरित्या जाहीर मान्यता न मिळालेल्या स्थानिक आणि पारंपरिक वाणांचा समावेश यामध्ये होतो. तसंच शेतकरी वाण हे वाण शेतकऱ्यांनी स्वतः जतन, संवर्धन आणि सुधारणा केलेले वाण असून त्यानंतर शेतकऱ्यांचा हक्क मान्य केला जातो. या व्यतिरिक्त मंडळी पैदासीकरणाची प्रक्रिया आणि विज्ञानाच्या पातळीवर केलेल्या सुधारणांनुसार सरळ वाण, संकरित वाण आणि जनुकीय बदल केलेले वाण असेही प्रकार वाणांचे असतात. आता संकरित वाण आणि नियमित वाण यातील फरक देखील समजून घेणं मंडळी आवश्यक आहे. कारण संकरित वाण हे दोन भिन्न शुद्ध वाणांचे नियंत्रित परागीकरणाद्वारे तयार केले जातात आणि त्यामुळे त्यांच्यात उच्च उत्पादन क्षमता, अधिक एकसंगपणा तसंच काही प्रमाणात रोग प्रतिकारकता आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता देखील आढळते. मात्र या वाणांची प्रमुख मर्यादा म्हणजे त्यांच्या बियाण्याचा पुनर्वापर केल्यास पुढील पिढीत उत्पादन घटते आणि जनुकीय भिन्नता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करावे लागतात. आता नियमित आणि जाहीर वाण हे उपलब्ध भिन्नतेच्या निवडीद्वारे किंवा सुधारित प्रजातीमधून विकसित केले जातात आणि त्यांच्यामध्ये संकरित वाणांच्या तुलनेत उत्पादन क्षमता किंचित कमी असू शकते बर का मंडळी, पण त्यांची स्थिरता आणि टिकाव अधिक असतो. एक संघपणा तुलनेने कमी जरी असला तरी शेतकरी स्वतःचे बियाणे राखून पुढील हंगामासाठी ते वापरू शकतात आणि ही त्यांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. आता दुसऱ्या शेतकऱ्याकडून बियाणे जर आपण घेतले मंडळी तर आपण काय काय तपासायला हवं, त्यामध्ये अंकुरण चाचणी, आर्द्रता चाचणी, जातीची ओळख, शुद्धता चाचणी, स्फूर्ती चाचणी आणि फील्ड चाचणी या माध्यमातून आपण बियाणे तपासून घेऊ शकतो. आता अंकुरित चाचणी यामधून ठराविक नमुने घेऊन किती टक्के बियाणे उगवतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे. 75 ते 80% जास्त अंकुरण क्षमता असलेले बियाणे या माध्यमातून योग्य मानले जातात. आता आर्द्रता चाचणी काय आहे तर बियाणे योग्यरित्या वाळवलेले आहे का नाही हे देखील आपण तपासायला हवं. जास्त ओलसर बियाण्यामुळे बुरशी, कीड किंवा खराब होण्याचा धोका देखील मंडळी असतो. तसंच बियाणे जातीची ओळख या अंतर्गत बियाणे खरंच त्या जातीची आहेत का
हे प्रयोगशाळेत आपल्याला तपास

ता येऊ शकतं. तसंच मंडळी, शुद्धता चाचणी ही काय आहे, तर बियाण्यात इतर जातीचे मिश्रण नाही याची खात्री देखील आपण करून घ्यायला हवी. स्फूर्ती चाचणी, या अंतर्गत अंकुरलेल्या रोपांची ताकद, आरोग्य पाहणं, तसेच हिरवे अंकुर हे चांगल्या बियाण्याचे लक्षण आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यापूर्वी थोडे बियाणे पेरून आपण पाहायला हवेत आणि उगवून तपासून देखील घ्यायला हवेत. हे जर आपण दुसऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे घेत असू तर ह्या सगळ्या गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, वाण निवडत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला वाणांची निवड करायची आहे. आणि निश्चितच शेतकरी बंधूंनो, हे सगळं आपण कराल यात काही शंका नाही. आता म्हणजे कार्यक्रमात आनंदी घेऊयात एका छानशा गीताचा.

आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

शेत शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार, व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।
2: श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवाडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत। 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद।

0: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
1: श्रोत्याहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त

संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली। रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं। या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले। मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे। या पंधरवड्यात सरासरी 103.8% मिलीमीटर पावसाची नोंद होत असते। त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल, असंही बैठकीत सांगण्यात आलं। शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली। विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल, असं इराणनं म्हटलं आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल। अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही, असं अराघशी म्हणाले। इस्रायलचे प्रधानमंत्री बिनामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं। इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे। त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला। होर्मुझच्या सामुद्र दुनीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले। ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले। वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले। FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे। न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला। भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला। भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे। काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली। खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकार

0: कडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या एमपीएमएलए न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया श्री श्रीमंत रामासागर पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत.

0: la selle.
1: Ja,

0: स्वामित्र ऋषी
1: काय करत असायला
0: आणि गोष्ट हो

0: म्हणून शिला सांगितलं असेल त्यावेळेला
1: आणि मुलीला
0: बोलत असेल
1: आणि शाप

0: असायला त्यावेळेला
1: आणि यानं बरं काय छाप
0: दिलेला असायला त्यावेळेला
1: छापा मुळ शहर पडले
0: होय
1: आणि पडल्यामुळं

0: तयारी चालली असायला
1: या नटून
0: थटून चालला असताना त्या

0: ची अंगुल सवळ करून
1: अगदी त्या वेळेला
0: वन शिकण्यासाठी
1: तयारी केली बर का त्या वेळेला
0: एवढ्या वेळात का
1: बर
0: गाई आपली त्याला भेटली
1: भेटली असायला वनामध्ये
0: आणि त्या गाईला पाच
1: परदिसल्या घातल्यासाठी
0: आणि घालून गडबडीने काय केलं
1: काही

0: राजाला सांगितलं
1: होय
0: बाबा मी बरे
1: का
0: असा प्रतिज्ञा
1: घालून आलो बरे का ह्या वेळेला
0: त्या ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा तुला ही मुलगी मी देणार
1: होय
0: आणि तुला हार
1: घालणार
0: एवढ्या

0: लिहिले असताना त्यावेळेला बरं
1: एवढ्यात काय झालं
0: काय झालं असेल त्यावेळेला
1: आणि ब्रिगेडियर कोडे देव
0: आगे काय केलं
1: आणि इंद्रत लग्नाच्या ठेला आलं
0: असताना त्यावेळेला
1: एवढ्यात बातमी कळली लग्न झालं
0: असं म्हणून शिना समजलं असताना

0: काय केलं
1: काय केलं बरं
0: केसा फरक का बदला मी घेणार
1: म्हणून सिने

0: रंगराग जबरात
1: काय केलं
0: या ब्रिकाहिरीचा मी उदार
1: करणार
0: आणि बदला घेणार
1: होय
0: म्हणून कृता तिच्या ब्रिका आश्रमात रूप धरलं आपल्या पतीचं
1: रूप धरून गेला असायला त्या वेळेला
0: आणि बरका

0: गडबडीन उठली.
1: होय,
0: हिच्या मनातली बर का काही
1: नसायला
0: आणि ह्याच्या मनात काळवासना आली.
1: असताना त्या वेळेला
0: काळवासनाच्या फ्रिका निमतान
1: गेल्या असायला कुठं
0: आणि दरवाज्यावर थाप टाकली गौतमाच्या.
1: होय,
0: एवढ्या त्या

0: आणि संपली सुरत्या
1: होय
0: संपल्या बरोबर
1: काही केलं या त्या वेळेला
0: आपल्या आश्रमाला आला एवढ्यात
1: बर
0: गरीब प्रकार वाढून ठेवलेला
1: होय
0: एवढ्याच अंतरात कुणी जाणलं
1: कुणी जाणलं बरं
0: गौतमान
1: जाणला सहिला
0: एवढ्यात काही केलं असायला
1: काही केलं त्या वेळेला
0: आपल्या वाड्यात येऊन शिना
1: बर

0: पडलेला असायला.
1: गौतम ऋषी आपल्या दारात गेला
0: होय
1: आणि आपल्या राणीला स्वतः अहिल्याला हळी मारली
0: बोलत असायला.
1: वसन जसे राणीने आपला आवाज
0: ऐकल्या बरोबर
1: पतीचा आवाज ऐकून गरबडीन
0: उठले उठले असायला
1: आणि बाहेर येऊन शिना
0: अगदी बघायला लागली असायला
1: तिच्या मनात काही झाली आलं
0: काही झालेलं
1: एवढ्या.

श्रोतेहो, आताच आपण श्री श्रीमंत रामासागर आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकसंगीत ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रकाश बोर्डेकर.

श्रोत्यो, आताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोरदावेकर यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राजा उपाध्ये यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे मेघना धायगुडे यांचा.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली, डॉक्टर महेश केळुसकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अजय जोगळेकर यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. त्यांना तबला साथ आहे भूषण परजुरे यांची आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित ख्याल तीन तालात निबद्ध आहे आणि द्रुत आणि तराणा तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया मीनल देशपांडे यांचं गायन राग दुर्गा.

0: 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मिनल देशपांडे यांचं गायन ऐकलं, राग होता दुर्गा. विलंबित आणि द्रुत तराणा दोन्ही तीन तालात निबद्ध होतं. त्यांना तबला साथ भूषण परचुरे तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसही.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला.
2: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग पहिला. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली.

0: सुरसुते अग मावळ तिकडे बघ तरी आ हा लई झाक दिसतय बघ अग ए सरस्वती काय झालं ग बया तुला आज हा चित्थाऱ्यावर दिसन तुझ मला
1: अग परती एक संध्याकाळ सुंदरच दिसते ग काशी
0: वैत अग म्हणूनच म्हणते बघ
1: सकाळ दुपार संध्याकाळ अग देवानं घालून दिलेला नियम हाय हा
0: वै तर अग सरस्वती गम्मत सांगते बघ तुला कोड घाली त्या ओळखतेस का बघू दे मला अक्षी ऐकतेस नव का
1: वै वै
0: एक प्राणी हाय बर का तो सकाळच्याला चार पायांवर चालतो आणि दुपारी दोन पायांवर चालतो आणि संध्याकाळी तीन पायांवर चालतो आता वळी बघू कोणतो सांग बर
1: अग माणसाशिवाय आणखी कोण असणार ग
0: सरस्वते लई हुशार आहेस बया तू तुला लईच माहिती आहे ग
1: काशी अग तू काय आणि मी काय आपण यातूनच गेलोय बघ दोघी बी अग बालपण तरुणपण आणि आताच हे म्हातारपण
0: लईच गमत आहे नाही का ग सरस्वते चार पायांवर रांगण मग दोन पायांवर चालणं आणि मग शेवटी आधारासाठी काठीचा तिसरा पाय घ्यायचा सरस्वते अग तुझा तिसरा पाय कुठं आहे ग बया
1: आता कुठ
0: ही बघ घे घे ही काठी यंदळी ग बाई यंदळी कुळी कुठची अग काठी कशी सोडतीस हातात न तू आ धर धर बाया धर
1: बाई
0: सरस्वती काय झालंय ग आज तुला मन नाही लागत वे अग बोल की काय तरी का जायचं
1: प्रवास संपायची वेळ आली आहे जवळ
0: आता बया सुरू

0: झालेला प्रवास कधीतरी संपायचंच कि ग. चल बाया चल, आज झालंय काय तुला? अगदी प्रवास संपायच्या इशयावर आलीस ती. अग सरस्वती, माणसानं कस आनंदानं मरणाच्या दारापर्यंत जायचं असतंय.
1: आग मरणाला नाही घाबरत ग मी काशी.
0: मग हे हुप्प करून बसली असते तू आणखा?
1: अग प्रवासात साथ सोडून गेलेली माणसं आठवाया लागलीत आता.
0: मनोहर रावणची आठवण झालेली दिसतीये तुला. सरस्वती, ती सर्ष झाली असतील नाही का ग त्या गोष्टीला?
1: वय जवळ
0: तू तवा तिशीत होतीस आणि मनोहरराव पस्तीशीत नाही का ग?
1: वय
0: वाईट झालं बघ, लय वंगा झालं. तरुणपणातच डाव उधळला. मला एक गोष्ट खटकली बाया तुझी, तू बाळकृष्णाला हो म्हणायला हवी होतीस.
1: बाळकृष्ण
0: विसरलीस वय ग त्याला?
1: नाही ग, विसरेन कशी?
0: अग सदा सकट तुला घेत होता तो आपलेस करून, नाही म्हणून बसलीस त्याला.
1: अग पण नाही, मला नाही पटलं बघ.
0: मी सांगते बघ सरस्वती, अगदी येडेपणा केलास तू.
1: आग माझा विश्वास नव्हता ग त्याच्यावर, आणि माझ्या मनाला बी पटत नव्हतं ते.
0: तुझ्या आई बाबांनी देखील आग्रह धरला होता, तू त्यांचं ऐकायला हवी होतीस का? नाय
1: आग, आग पण सदा सदा
0: आता सदाला पण सांभाळीन म्हणला होता का नाही तू?
1: आग तारुण्याच्या जोशात माणूस काय हवं ते बोलतो.
0: पण बाळकृष्णावर माझा विश्वास होता, अजूनही तो बिन लग्नाचा राहिलाय बघ. कमावून पण बसलाय, लई बक्कळ कमावलंय त्यानं.
1: आग म्हणजे अजून मी त्याच्याशी लग्न करायचं म्हणतीस का काय? अग या म्हातार
0: काहीतरी तुझं आपलं. अग मी अशी कशी म्हणत, पण काहीतरी बोल काहीतरी बोल. अग बाळकृष्णानं तुम्हा दोघांना चांगलं सांभाळलं असतं असं म्हणते मी.
1: नाही म्हणाल माझ्या कधी पटलं बघ, यांच्या पश्चात दुसरं घर करायचं म्हणाला पटलंच नाही कधी. अग सदाला मोठा करण्यात सगळं आयुष्य घालवायचं, आणि त्याच्या सुखात प्रत्येक सुख अनुभवायचं असंच ठरवलं होतं बघ मी.
0: आणि तो सदा बायकोच्या बुद्धीचा झालाय नसता?
1: नाही ग, नाही मनानं तसा फार चांगला आहे.
0: ओ गाज काहीतरी बोलू नको सरस्वती, दिसत नाही मला असं तुला म्हणायचंय वे.
1: अग काय दिसत नाही तुला?
0: उगाच लाडक्या पोराची बाजू घेऊ नको, सांगून ठेवते.
1: अग तसं नाही ग.
0: हे बघ काय तसं नाही ना असं नाही बोलती आज, आता कालच्याच धरण बघ की त्या मिठावर न बायकोची बाजू घेऊन बोललास ना तुला जेवताना.
1: अग
0: आता थांब, काय तू बोलू नको, तो जातोय कुठं? मी बोलणार म्हणजे बोलणार त्याला. अरे माणसं म्हातारी झाली म्हणजे कवडी मोलाची होत नसते बाबा.
1: अग पण काशे म्या काय म्हणते,
0: मर मग तिकड मर. अग म्हातारपणी खा बोलणी मग पोराची, आणि काल आलेल्या सुनची पण खा बोलणी. तुला हवस तस हायसच तू तशी.
1: अग पण होगा.
0: आणि हे बघ घरातली रडगाणी सांगत जाऊ नकोस मला आता याच्या पुढं कधी सुद्धा.
1: आग पण अशी अशी रागाव न ग.
0: आग खस्ता खाऊन लहानाचं मोठं केलंस त्या पोराला, त्या पोरानं बोलावं तुला बेईमान आवलत.
1: आग नाही ग, चूक माझीच होती.
0: काही तुझी चूक नव्हती सांगते मला, माझी चूक होती. मोठी आली मोठी आली पोराची बाजू घेणारी.
1: आग पण
0: काल तुझी सून भेटली होती रस्त्यामध्ये, बोलले मी त्याला सोडते.
1: काय बोलली
0: काय बोललीस काय काय बोललीस काय बोलतीस आता अशी बोलले बघ? म्हणलं सासूला इसरू नगस, ती होती म्हणून सोन्यासारखा पोर तुला नवरा म्हणून मिळाला, आईसारखं वागव तिला चांगलं ठणकावून सांगितलं बघ.
1: मग काय म्हणली?
0: बोलते काय माझ्या पुढं जी मुंडी खाली घातलं ना ती घरात जाईपर्यंत तशीच.
1: नाही ग पण तशी सून माझी चांगली आहे बघ.
0: अग मी तरी कुठं म्हणतीये सून एकदमच वाईट आहे म्हणून तुझी. म्हणले का म्या?
1: नाही पण
0: सून म्हणत होती काटे खालची.

0: सासूबाई सारखं काहीतरी धुंडाळीत असत्यात. नाही म्हणजे हाय काय एवढं डबोलं त्या पेटीत, पोरासाठी काय राखून ठेवलेस ग सरस्वते? नाही म्हणजे काय असलं तर देऊन टाक त्याच्या ताब्यात येळेवारी.
1: अग नाय ग, काय भी नाही.
0: मी सांगते बघ, काय ठेवलं असलंस राखून पोराच्या नावानं तर हवाली करून टाक त्याच्या. काय
1: आग म्या सांगते बघ, काय पण नाही त्याच्या.
0: मग सारखी सारखी रापत काय असतीस ग बया त्या पेटीत? काय नाही म्हणतीस मग?
1: नाही अग, कुठं काय,
0: कुठं काय. बघ सरस्वती, तुझ काय असेल ते असून दे त्या पेटीमध्ये, पण तू जी काय रापराप लुडबुड खुडबुड करत असतीस ना, ती काय चांगली दिसत नाही.
1: अग पण
0: अग, आता ये बघ, येणाऱ्या जाणाऱ्याचं घर तुझं, चार माणसं येत्यात जात्यात उठत्यात बसत्यात, पाहणाऱ्याला काय वाटल सांग बघू.
1: आता त्याच्यात काय वाटायचं?
0: अग सहजच कुणाला तरी वाटणार ना का मुलगा आणसून म्हातारीचे हाल करत्यात बरं का?
1: अग पण ते ग कसं?
0: अग लागणाऱ्या गोष्टी याच्या येळी मिळत नाहीत म्हणून म्हातारी अशी काय बाई पेटीत लपवून ठेवीत असते असं जो तो म्हणणार म्हणणार का नाय? मला सांग सरस्वते, आता याच्या मध्ये इज्जत कोणाची जाणार?
1: अग पण म्या काय भी लपवून ठेवलेलं नाही आणि मला गरज पण नाही अशी काही लपवून ठेवायची. हा सांगून ठेवती. अग मला व्यवस्थित देतोय लागेल ती वस्तू माझा पोरगा.
0: ह माझा पोरगा? मग शोधित काय असतीस ग पेटीमध्ये रातंदी?
1: शोधते माझ नशीब.
0: तुझ नशीब म्हणजे? म्हणजे
1: सांगीन सांगीन कवा तरी?
0: कधीतरी नाही, आता सांग सरस्वते.
1: आता माझ्यावर जबरदस्ती करू नकोस बघू. अग सांगेन मी कधीतरी, सांगेन म्हटलं ना एकदा.
0: ए सांग बाया, तस काय डबोल बी बोल असलं तर मला सांग, आता हितच बसून सांग म्हणजे मी काय करेन.
1: आता दिसका पुन्हा तू त्या पंथावर हसू नग. ए बरी आठवण झाली ब.
0: काय झालं?
1: अग म्हाताऱ्या वयस्क माणसाने शिकवायचे वर्ग सुरू होणार आहेत म्हण समाज मंदिरात.
0: तुला शिकायचंय वय आता म्हातारपणी?
1: अग म्हाताऱ्यांसाठी तर आहेत ते वर्ग.
0: अग लाख असून दे ग बया, म्हणून म्हाताऱ्यांना आता जायचं कुठं ग त्यांना शिकून सवरून करायचं काय त्यांनी?
1: अग मला शिकावस वाटतय बघ.
0: काहीतरी तुझ सरस्वती, हसतील बघ लोक.
1: हसू दे.
0: अग कसही चित्र दिसणार ते, लोक म्हणतील हातात पाटी घेऊन चिमोरडी म्हातारी कशी लुटू लुटू लुटू लुटू शाळत चालली या बघा. म्हणून म्हणते सरस्वती, आता या वयात शिकण्याचा म्हातारा हट्ट सोड. काय
1: हसू देत लोकांना, मला शिकायचंय. तू येणार आहेस माझ्या बरोबर?
0: म्या
1: चल की
0: सरस्वते. तस मला बी वाटतय शिकावस म्हणून, तुला सांगायला मला कसं वाटायला लागले म्हणजे कस की जरा लाज वाटत.
1: त्यातच एवढं वाटण्यासारखं भारी हाय काय?
0: हा भारी स कस नाही ग, पण
1: खरं सांग
0: काय,
1: लिहायला शिकावं वाचायला शिकावं असं मला खूप दिवसापासून वाटतय बघ. एक वेळ मला शिकावं असं सांगायचं आलं होतं मनात सदाल, पण नाही धीर झाला बघ. अग कमी कडनं पण शिकून घ्यावं असं वाटत होत बघ मला, पण नाही झाला बघ धीर.
0: सुनला घाबरली असशील तू. माहित आहे माहित आहे, समजा काही माहित आहे, सुनलाच घाबरली असशील. अग काय घाबरायचं तिला?
1: तस नाही ग,
0: मग
1: वाचायला येण्यापुरतं शिकू शकन का ग मी?
0: आणि लिहायला नाही वय शिकायचंय? नुसतंच वाचायचंय वय
1: वय नुसतं वाचायला आलं की बस.
0: आता म्हातारपणी त्या कोल्या कुत्र्याच्या गोष्टी वाचायच्या आहेत वय तुला.

0: नाही ग हाय असंच आपलं एक हाय काय ते
1: आता मला नाही सांगणार वे तू
0: नाही आता नाही सांगून बघ कवा तरी
1: अग काय काय म्हणून सांगणार आहेस तू कवा तरी कवा तरी ते पेटीत कसलं डबोलं ठेवलेस ते सांगायचं बाकी ठेवलेस आता हे शिकून झाल्यावर काय वाचणार आहेस ते सांगायचं बी बाकी ठेवलेस आता सांगणार कधी ग तू मी वर गेल्यावर की काय
0: नाही नाही त्याच्या आधीच सांगन सांगन ग बाई सांगन मग उद्यापासनं जायचं नवं अग वर्ग सुरू होत आहेत उद्यापासून
1: शिकाया जायचं म्हणतीस वय जाऊया
0: नुसतं जाऊया ना ग नक्की काय ते बोल मी आता नक्कीच जाणार आहे
1: अग अग सरस्वती अशी काय करतीस हा तुला सांगू का गंमत मी बी येणार आहे तुझ्या
0: संग
1: ठरलं
0: ठरलं ठरलं ग

0: Ananasatla, aare aitla, ire ijaritla, ire idalimbutla, ure ukritla, ure usatla, ere edkatla, aire airanitla, ore ojhatla, aure aushadhatla, amre ambaritla, ani aha aha re aha aha. आता काय बरं वाचू? एकी एक दूर की दोन तीर की तीन चौकी चार पाची पाच सही सहा साती सात आठी आठ नऊ नऊ आणि दहा दहा. अभ्यास माझा झाला, अभ्यास माझा झाला, ला ला ला ला ला ला, अभ्यास माझा झाला. मनी मनी म्याऊ म्याऊ तिकडून आले उंदीरा, उंदीरावांनी मारली दडी मनी भाऊची आमली कडी.
1: कमी कमी अग, माझी पेन्सिल खावली का ग तुला?
0: मनी मनी म्याऊ.
1: अग ए कमी,
0: काय गो आजी?
1: अग माझी पेन्सिल कुठं गावली का ग तुला?
0: नाही नाही नाही नाही नाही नाही, पेन्सिल तुझी मला गावली नाही नाही नाही नाही.
1: आता कुठं शोधू मी पेन्सिल?
0: नाही. टप टप टप टप पाऊस पडतो, जमीन सगळी ओली करतो, धो धो धो धो पाऊस पडतो, नदीला मग पूर येतो. टप टप टप टप पाऊस पडतो.
1: अग तुझी पेन्सिल देतेस का ग मला आजच्या दिवस?
0: टप टप पाऊस.
1: अग कमी,
0: नाही ग बाई, नाही ग बाई, सिस पेन्सिल न मिली ते बाई.
1: अग देना असली तर माझी छोनी गती.
0: नाही म्हटलं ना मी आजे, सिस्पेन्सिल ना लिहिते ना मी होईवर.
1: बर बर बर
0: नाही
1: बर बाई, असू दे असू दे.
2: तळण्याचं झालं कोळस आणि म्हाताऱ्यानं आलं बाळस. आता ह्या म्हातारपण इथे बंद करा म्हणावं काय, मेलं खूळ म्हणावं एक एक तरी. लाकडं पुढे गेल्यावर आता शहाणपण आठवतंय शिकायचं. कमे हे कमे, त्यांना सांग वाड्यातली लोक हसतात इथेर बघून. कुठली गोष्ट करताना माणसानं आपल्या वयाचा विचार करायला हवा.
1: अग विद्येचा आणि वयाचा काय बी संबंध नसतो बघ.
2: हे तुम्ही मला सांगताय?
1: अग तसं असतं तर सरकारनं म्हाताऱ्यांना शिक्षण देण्याची मोहीमच काढली नसती ग.
2: बरोबर आहे बरोबर आहे, सरकार एक खुळ आणि शिकणारी सात खुळ.
1: अग अग काय बोलतेस काय तू?
2: आग लावीन पाटीने पेन्सिलला पुन्हा बोल लागत.
1: अग अग
3: आई खेळायला
1: जाते. पाटी नि पेन्सिली लाग लावून तुझं समाधान झालंय ना?

0: या
1: अगे सरस्वती
0: या या तुम्ही पण आलात ना. आता जोडीनं दिवे लावायला जायचं असेल.
1: वय वय वय दिवेच लावायला चाललोय. आणि काय ग सरस्वती अग एवढा वेळ झाला तरी तुझी अजून तयारी नाही वय ग.
2: अग पेन्सिलच नाही गावत बघ कुठ.
1: अग पेन्सिलच काय घेऊन बसलीस. ही घे पेन्सिल. आणि काय ग माले समजा ऐकलंय म्या बाहेरून.
0: ऐकलत ना बर केलं.
1: लई माजुरी झाली की. अग बाई हायस का कोण हायस. अग सासूला द्वा तद्वा बोलतीस म्हणजे वाटत का काय तुझ्या जीवाला काही का नाय.
0: काय काय हा काय काय मी बोलले सांगा बर काय बोलले.
2: खरंच काय मी बोलली नाही गोती.
1: असं का
2: वय वय
1: काय बी बोलली
2: नाही
1: का.
2: नाही
1: अग सरस्वते एवढं खाली मुंडी घालून वागणं बरं नाही.
2: अग पण
1: आणि काय ग अग ए माले अग तुझ्या संगट बोलतीये म्या. सासू म्हातारपणी लिहाय वाचायला शिकते तर तुझं काय नुसकान आहे वय ग त्याच्यामध्ये का. तिच्या शिकण्यानं तुझ्या मानेवर वजं पडायला लागले ग.
0: लोक हास्यात वाढत.
1: अग कोण लोक हास्यात दाखिव बघू मला. आण त्यांना माझ्या समोर आण हित माझ्या समोर. अग म्हाताऱ्यांना शिकवणार सरकार एक खुळ आणि आम्ही शिकणारी सात खुळ आहेत नाही का.
0: हा हा कोण म्हणाल.
1: अग तूच म्हणालीस ऐकलंय मी समज.
0: वरांड्यातनच ऐकलं ना.
1: बाहेरनच ऐकलंय. म्हटलं ऐकावं तरी सरस्वतीची सून कशी काय बांधतीय.
2: काशी काशी आता राहू दे ग.
1: अग गप ग तू सारा दिवस आपलं राहू दे राहू दे राहू दे राहू दे.
2: अग पण असू दे.
1: अग बया सरस्वती अग पाच पन्नास खाल्लं नाहीस कुणाच. अग एवढी खाली मुंडी घालायला समजलीस काय तू. तुला धर ही घे पेन्सिल चल उठ चल बघू.
2: आता जायचं आपण. नाही पण
1: नाही मग काय राहायचं. चल चल बया चल आता हुशार होतय कळासाला. मास्तर रागवलं ना तर नाही मग चल बघू.
0: जा
1: अग जाते ग जाते. चल ग सरस्वती. वय काय बया माणसं तरी म्हातारीला नीट जगून म्हणू देत नाहीत. सारखं बोचून बोचून बोचून बोचून खात्यात खात्यात म्हातारीला. चल ग सरस्वती.
3: आई आई कशी आहे का. हे कशी आहे का आई. मालू अग आई कशी आहे का.
0: गेल्या शिकायला. लेकाची इज्जत वेशीवर टांगायला. लाकड पुढे गेल्यावर आता शिकायची अक्कल आली.
3: मालू
0: एवढं मोठ्यानं ओरडून आपल्या आईला सांगा. जा
3: अग एवढीच हौस आहे तर शिकू द्या तिला. मालू
0: शिकू द्या की हो द्या ग्रॅज्युएट. लोक हसतात वाड्यातली.
3: हसू दे हसू दे.
0: हसू दे हसू दे. माझं काय जातंय. ती म्हातारी चौ बाजूनी इज्जत घालायला बसलीये.
3: मालू तोंड सांभाळ. आई आहे ती माझी.
0: हो आईच नाही कोण म्हणताय पण इज्जतच घालवायला बसलीये ना. आता सुद्धा जाण्यापूर्वी खाटेखालच्या पेटीत खुडबुड करत होत्या. मी म्हणते आहे तरी काय एवढं त्या पेटीत. तांबड्या फडक्यात काहीतरी बांधून ठेवलंय हो.
3: तुला कसं माहित.
0: दाराच्या आडनं बघितलं मी आज.
3: असं. असू दे असेल काहीतरी.
0: थांबा बघूयाच आज काय आहे ते.
3: कुलूप आहे.
0: अहो तांबड्यानं उघडण्यासारखं आहे.
3: नको मालू नको.
0: नको का. नको
3: नको.
0: अहो चार माणसा सुद्धा धर्मबंध पाळत नाही ती बाई. बाहेरची चार माणसं असताना ती बाई बेटीशी खुडबुड करत असते. बरोबर नाही दिसत ते.
3: आपण सांगू तिला
0: काय.
3: हेच बाहेरची चार माणसं आलेली असताना तरी पेटी उघडू नकोस.
0: कितीही सांगा प्रकाश पडणार नाही. आहे ते आहेच आपलं शेवटी. बघेन बघेन आणि ती जळली पेटी एकदा उचलून टाकीन बघा खराब आहे. अहो तसं आलीये त्या पेटीमुळे खराब.
3: मालू

0: हा साजरा बाई आता तुम्ही वाचा बघू फळ्यावर काय लिहिलंय ते
1: वाचते की आहो थांब धमाके जरा
0: हा पुढं

0: Terima kasih, Bay.
1: Mi wachu? Master! Sarasvati Bai na tu wachu de kyo?
0: Ah! Aho, asa kasa? Tumhala wachayala sangitle?
1: Master anu! Te watule aad dandi dinle lakshar! Dandi kalli! Mahalachi
0: pangata te kaya sa yu! Sarasa! Hapkech kai go! Kunta!
1: Master iba ka!
0: Kunta! Shhh! Kunta! He!
1: Tiada wow, master. Titi watole.
0: Oh, asunaga.
2: Bye.
0: Oh, asunaga. Kontak saya kalut nih ya. Hey.
1: Ha. Tets kyu, master.
0: Oh, sopa ya deh. Kalai lah harkat nih.
3: Pente
4: kasih mana kalut nih ya.
0: Gadbar nago. Sangga. कोण ओळखू शकेल अक्षर कोणता येते
3: मी गुरुजी आओ गुरुजी मी सांगू का
0: हां सांगा बघू
2: गुरुजी ब
0: गुरुजी ब की नुसताच ब काय
1: गुरुजी ने पकडून टाकले
2: नाही ब
0: हां
2: गुरुजी मी वाचू
0: नाही नको काशीबाई वाचणार आहेत हां आता वाचा बघूया काशीबाई
1: पिशा छोड़ दे मास्टर वास्ते ओ ग ग ग ग ग न प ता
0: ओ ओ ओ हे मगाशी शास्त्राबाईंनी वाचलं पुढचं वाचा
1: असं म्हणताय पुढचं वाचू
3: गुटले वर बघा
0: आता सरस्वती बाई वाचतील वाचणार की नाही सरस्वती बाई
1: वाचणार की
0: शाबाश मग आता काशीबाईंनी वाचलं त्याच्या पुढचं वाचा बघू
1: पुढचं म द न ब द क ध र मदन बदक ध
0: शाबास आता पुढे वाचा बघू
1: क म ल
0: पुढे वाचा
1: ह र न
0: हां वाचत रा
1: ध र आता म्हणजे कमल हरणधर बरोबर आहे ना
0: शाबास पाहिलं सरस्वती बाईंना सगळ्यात चांगलं जमतंय वाचायला तसा तुम्ही प्रयत्न करायला हवा कळलं
3: वय गुरुजी
0: नुसतं होय गुरुजी नको प्रयत्न करा काय प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वती बाईंसारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल तेव्हा अभ्यास
3: करायचा
0: लोक हसतील कुचेष्टा करतील लोक आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं उलट जे कोणी हसतील कुचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला सांगायचं हा आता सरस्वती बाई एकी एक म्हणतील त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं काय सरस्वती बाई म्हणताय ना
1: वय वय म्हणते की एकी एक

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.